0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: पुणेरी आवाज 107.8 एफएम, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी। विश्वास एक शक्ती आहे, बळ आहे। पण आज कोणावर विश्वास ठेवावं, कोणावर नाही हेच कळत नाही। म्हणून हा आजचा आपला विषय विश्वास। तसं आत्मविश्वासासाठी म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो। याचा अर्थही आपण पाहूयात। विश्वासात मोठी शक्ती आहे। ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो त्या गोष्टीचा आपल्यावर खूप खोलवर परिणाम होतो। खरं तर आपला विश्वास, आपली श्रद्धा देखील सध्याच्या काळात अनेक दुःखाचे कारण आहेत, हो ना मित्रांनो? जेव्हा आपण सत्यावर, पॉझिटिव्हिटी गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण यशस्वी होतो। परंतु जर नकारात्मक गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो तर आयुष्य नक्कीच क्लेशदायक बनते। म्हणूनच तर प्रत्येक पैलू पाहताना एखाद्याने केवळ सकारात्मक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे। बरं, मग आता प्रश्न असा की कसं कळेल किंवा आपण कसं ओळखू की आपण ठेवलेला विश्वास सकारात्मक आहे की नकारात्मक? अर्थातच मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची भीती वाटत असेल तर आम्ही त्याच्या नकारात्मकतेवर विश्वास ठेवला असणार। उदाहरण घेऊयात। जर एखाद्याचा विश्वास म्हणतो की माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं, माझ्यासोबत नेहमीच वाईट

0: घडतं. हा विचार किंवा या विचारावरचा आपला विश्वास खरंच त्याच्या आयुष्यात आनंद मिळवून देणारच नाही, म्हणजेच हा स्टेटमेंट नकारात्मक आहे. म्हणजेच माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं हे विचार चुकीचा विचार आहे. आणि अशा व्यक्तीला आनंदाचा बऱ्याच गोष्टी आपण सांगितल्या, परंतु त्याचा हा विश्वास तोडल्याशिवाय तो आनंदी होऊ शकत नाही. मित्रांनो, विश्वास आपली शक्ती आहे, त्याला कमजोर बनू देऊ नका. आपले विचार जसे असतील त्याच प्रकारच्या घटना आपल्याकडे आकर्षित होतात, हे तर आपण जाणतोच. आज सायन्सने सुद्धा हे प्रूफ केलंय. आणि त्या घटनांवर वारंवार आणि जर त्या घटना वारंवार घडल्या की आपला विश्वास त्याच्यावर पक्का होऊन जातो. हे लक्षात घ्या, त्या घटना आपल्यामुळेच आपल्याकडे आकर्षित झाल्यात. या दुनियेत सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे काय? ती विश्वास. मित्रांनो, नीट ऐका. मी यशस्वी होऊ शकत नाही, लोक वाईट आहेत, रागाशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही, मी हे नाही करू शकत, टेन्शन येणं साहजिक आहे, असे वाक्य. मित्रांनो, असे वाक्य जोपर्यंत अशा वाक्यांवर आपण विश्वास ठेवू तोपर्यंत आपण जे साध्य करू इच्छितो ना त्यापासून आपण दूर राहू. म्हणून जे यश हवंय ना जीवनात त्याच्यासाठी प्रयत्न करा, नाहीतर या गोष्टी आपले मन घट्टपणे पकडून ठेवतील आणि आपण चिंता, भीती, त्रास फक्त आणि फक्त यालाच सामोरे जाऊ. या उलट मित्रांनो, जर आपण काही सकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवू, जसे की मी सर्व काही करू शकतो, आय कॅन डू एव्हरीथिंग, माझ्यासाठी काहीही कठीण नाही, नथिंग इज इम्पॉसिबल, कितीही प्रॉब्लेम्स आले तरी टेन्शन मला स्पर्शही करू शकत नाही, परम ईश्वर माझ्यासोबत आहे, या सत्य वाक्यांवर विश्वास ठेवा. तेव्हाच आपण यशस्वी होण्याचा आश्चर्यकारक सामर्थ्याचा अनुभव घेऊ. चला तर मग इथे घेऊयात आपण छोटीशी विश्रांती आणि परत भेटूयात विश्वास वाढवण्यासाठी.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रहो, भेटत आहोत आपण छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। आपण बोलत होतो विश्वासाबद्दल। लक्षात ठेवा मित्रहो, जर आपण दुःख, त्रास, भीती, शांती इत्यादी अनुभव करत आहात आपल्या जीवनात, तर नक्कीच आपला विश्वास नेगेटिव्ह गोष्टींमध्ये आहे। आणि जर या उलट आपण प्रेम, आनंद, शांती इत्यादी अनुभव घेत असाल, तर आपला विश्वास हा सकारात्मक आहे, बरोबर दिशेला आहे। चला तर आपल्या विश्वासाला बदलू। जर तो बदलला तर जीवन आनंदी शांत होईल। उदाहरण घेऊयात। काही जण जुन्या श्रद्धा, चालीरीती, संस्कार यावर चिटकून राहतात। त्यांना ते बदलू किंवा सोडण्याची इच्छा नसते।

असते. मग त्यांना जीवनात नवीनपणा आणि आनंद अनुभवता येत नाही. समजा आपण आधी म्हणायचो, मांजराने रस्ता अडवला, त्यावर आपल्याला वाटायचं की हे अपशकुन आहे, का नको आपण त्याला पॉझिटिव्ह घ्यायला. असं म्हणूया की नक्कीच ह्या मांजराला माझ्यापेक्षा जास्त कुठेतरी जाण्याची घाई आहे. बदला आपले विचार. बघा, परिस्थिती विपरीत असू शकते, पण जर आपण सकारात्मक राहिलो तर हळूहळू परिस्थिती आपल्यास अनुकूल होईल. विश्वास जीवनात ऊर्जा निर्माण करते. आता पहा ना, हल्लीच एका 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी कोरोनाला लढा दिला. ते म्हणाले, मला विश्वास आहे, मला काहीही होणार नाही. हेही ग्रेटच ना मित्रांनो. बघा ना, आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्याच प्रकारे आपल्या सर्व शक्ती वाहू लागतात. जसे एकलव्याचे वर्णन भारतात आपण ऐकले आहेत, त्याने गुरु द्रोणाने न शिकवता उत्तम धनुर्धारी असल्याचे त्याने दाखवून दिले, कारण त्याने विश्वासाने त्याची शक्ती बनवली. इतकंच नाही तर आजही भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार फळ कसे मिळतात? देवी देवतांच्या मूर्ती शक्ती आहे का साधकाच्या विश्वासात, म्हणजे देवी देवतांबद्दलचे त्यांच्यात असलेला विश्वास यात शक्ती आहे. तुम्हीच पारखा. ज्योतिषी रत्नांची अंगठी आपल्याला देतो आणि म्हणतो, आपले काम होऊन जाईल, नक्कीच होईल. आणि काम होतात, पण कसे? कारण त्या शब्दामुळे त्यांना खात्री होते की माझे काम होऊन जाईल. मनामध्ये सारखं वाटतं होऊन जाईल, आणि ती ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते. ही विश्वासाची शक्ती कार्य करायला लागते. आता विचार करा, अंगठीत शक्ती आहे की त्या व्यक्तीच्या विश्वासात. वस्तू तर माध्यम असतात, पण आपले काम तर विश्वास ह्यातून झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा करत असते. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास खूप महत्वाचा. आपण जे आहोत आणि जसे आहोत चांगले आहोत. मी सर्व समर्थ देवाची संतान आहे हे निश्चय ठेवून कुठलेही कार्य कराल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ज्याला स्वतःवर विश्वास नाही, भरोसा नाही, तो नेहमीच विचार करतो की मी हे करू शकेल की नाही, मला हे जमेल की नाही. आणि ती नेगेटिव्ह एनर्जी अशी व्यक्ती जीवनात काहीही साध्य करू शकत नाही. म्हणून हा संशयरूपी कीडा काढून टाका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वतःवरचा थोडासा संशय छोट्याशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला हरवेल. म्हणून स्वाभिमान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व्यक्तीच प्रत्येकावर आपला प्रभाव सोडतो. हो, ह्यासाठी छोटीशी मेहनत लागेल, पण ती तुमचा निखार नक्कीच वाढवेल. इथे घेऊयात मित्रांनो एक छोटासा ब्रेक आणि भेटूयात आपण ह्या छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही ऐका हे सुंदरसं गीत.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बांटो.
1: मित्रहो पुनश्च स्वागत आहे एक छोट्या विश्रांतीनंतर आपल्याच कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे. चला तर कंटिन्यू करू आपला विषय. आपण बोलत होतो विश्वासाबद्दल. ठेवणार ना स्वतःवर विश्वास? मग बघा, यशाच्या मागे पळायची गरज नाही, ते आपोआप तुमच्या मागे येईल. आणि हो, आपला विश्वास नात्यातही जर आपण एकमेकांवर विश्वास ठेवलात ना, तर नातं सुमधुर, पारदर्शक आणि सुंदर बनतं. खरंच आहे हे पण की कित्येक वर्षे सोबत राहूनही आजकाल नात्यांची कटुता आणि त्याचे विखुरलेले कारण देखील

दिसतात आणि ते कारण आहे विश्वास एकमेकांवर नसल्याचे कारण. म्हणून नात्यामध्ये जरी पटत नसेल ना तरी जास्त ऐका आणि कमी बोला. त्याने समज वाढते, विश्वास वाढतो. शेवटी एवढंच सांगेन, स्वतःचा सन्मान वाढवा आणि स्वतःला विश्वासाने भरून टाका. आणि हो, थोडा विश्वास वेळेवरही ठेवा. वेळ नेहमीच सत्याच्या बाजूने असते, सत्याची जीत होते. मित्रांनो, सत्य यावर विश्वास ठेवलात ना तर आपल्यात पारखण्याची शक्ती येते आणि आपण पारखून प्रत्येक गोष्ट केली ना की धोका मिळत नाही, उलट आपण यशस्वी होतो. विचार सकारात्मक होतात. थोडासा विश्वास जर आपण ईश्वरावरतीही ठेवला, ईश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्या भावना सुंदर होतात, अनुभूती आनंदमयी बनते. आज तर वैज्ञानिकांनीही मान्य केलेलं आहे की निगेटिव्हिटी आध्यात्मिकतेने मिटवू शकतो आणि यावर रिसर्चही झालेले आहेत. नास्तिक लोक आस्तिक लोकांपेक्षा किंवा त्याच्या तुलनेत जास्त आजारी पडतात. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जर विश्वास देवावर असेल तर जे नशिबात लिहिलंय ना ते नक्कीच मिळेल. जर विश्वास देवावर असेल तर जे नशिबात लिहिलंय ते नक्कीच मिळेल. पण जर विश्वास स्वतःच्या स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं असेल. मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगते होमवर्क म्हणून. दररोज उठल्यावर जोरात विश्वासाने म्हणा, मैं जैसी भी हूं या मैं जैसा भी हूं, खुद के लिए बेमिसाल हूं. मैं जैसी भी हूं जैसा भी हूं, खुद के लिए बेमिसाल हूं. आणि मनातल्या मनात म्हणा, किसी को हक नहीं कि मेरी परख कर सके. आशा करते विश्वासाने राहाल आणि आत्मविश्वास तुमचा अजून प्रखर होईल. अशा शुभेच्छेने धन्यवाद.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी ये
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.
1: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज. अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत करने जा रहे हैं. बने रहिए हमारे साथ.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न. गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक धून ऐकवली होती, त्याच्यावरनं कदाचित तुमच्या लक्षात आलंही असेल की आजच्या भागात आपण कोणत्या वाद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर स्मिता सोनी यांच्याकडनं. तर स्मिता सोनी यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं सुद्धा स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वाद्य आहे माउथ ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं. चला तर मग आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार होती त्या आपण जाणून घेऊयात. 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट थ्रिलर्सपैकी एक मानला जातो? नंबर 2, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? नंबर 3, 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? नंबर 4, 1958 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील असे कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये RD बर्मन यांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गन वाजवला होता? अनेक प्रश्न, अनेक गाणी आपण ऐकणार आहोत. सुरू करूयात आजच्या भागाला. ताई, आज तुम्ही आम्हाला माउथ ऑर्गन किंवा मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देणार, तर आम्ही सगळेच श्रोते, मी सुद्धा उत्सुक आहे माउथ ऑर्गन संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी.
1: ऋषी, हे पण एक सुशीर वाद्य म्हणजेच विंड इन्स्ट्रुमेंट बरं का, यालाच हार्मोनिका असं पण म्हटलं जातं. मराठीत आपण बाजा असं साधंसुधं नाव याला दिलंय. शेकडो वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिला बाजा बनला असावा असा अंदाज आहे. याचं बाहेरचं अंग लाकडाचं असतं आणि श्वास फुंकण्यासाठी आतमध्ये एक सिंगल किंवा डबल अशी पट्टी असते. त्याच्या आतमध्ये धातूच्या पातळ स्लाईस सारख्या पट्ट्या असतात.

0: ब्रासच्या, ब्रॉन्झच्या किंवा स्टीलच्या असतात. कलाकारांनी माउथ ऑर्गनमध्ये हवा फुंकली की त्या नाजूक पट्ट्या अतिशय सुमधूर आवाज करतात. साधारणपणे हवा फुंकण्यासाठी 10 छिद्र असणारा माउथ ऑर्गन जास्तीत जास्त प्रचलित आहे. म्हणजे किती प्रचलित आहे माहितीये का? इंटरनेटवरची एक माहिती अशी सांगते की 2019 मध्ये जगात सर्वाधिक विक्री झालेलं वाद्य ते आहे माउथ ऑर्गन. हे छोटंसं वाद्य अगदी खिशात मावेल असं पॉकेट फ्रेंडली आहे बरं का. म्हणजे खिशात मावतं म्हणून फक्त पॉकेट फ्रेंडली असं नाही, तर हे सामान्य लोकांना सुद्धा परवडतं म्हणूनही पॉकेट फ्रेंडली आहे. सगळ्या वयाच्या लोकांमध्ये ते लोकप्रिय आहे. अगदी जत्रेतल्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते जागतिक कीर्तीच्या कलाकारांपर्यंत सर्वांना. त्यामुळे याच्यातून बॉलिवूड कसं सुटेल? अर्थातच बॉलिवूडमध्ये माउथ ऑर्गनचा वापरही भरपूर झालाय.
1: वा, ताई तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला सांगितली की 2019 साली जे वाद्य जगभरामध्ये जास्त प्रमाणात विकलं गेलं ते वाद्य म्हणजे माउथ ऑर्गन. वा वा वा, सुरेख सुरेख. चला तर मग श्रोतो, आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे जायची. श्रोतो, 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर्स पैकी एक मानला जातो? श्रोतो, 1956 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं CID आणि हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर पैकी एक मानला जातो. आता आम्ही तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत या गाण्यामध्ये ज्यांनी माउथ ऑर्गन वाजवलेलं आहे त्या व्यक्तीचं ओरिजिनल नाव आहे मिलन गुप्ता. आणि मला जाता जाता आणखी माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते, ती म्हणजे फेमस अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटातली कारकीर्द ह्या CID चित्रपटापासून सुरुवात केली. चला तर मग ऐकूयात CID चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: तर कार्यक्रमातला पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बाजा किंवा माउथवर्धन म्हणलं की जरा तो हलका फुलका असणार असं समजलं जातं, तर हे बरोबर आहे का?
1: हो ऋषी, पुष्कळ सत्य आहे याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये स्वरांचे छोटे छोटे तुकडे हे खूप छान वाजतात. साहजिकच वाजवणाऱ्याच्या श्वासांच्या किंवा पावलांच्या तालात हा माउथ ऑर्गन खूपच छान वाजतो, त्यामुळे संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा अनेक गाण्यांमध्ये तो मूड अगदी तसाच पकडलाय. अगदी पहिले जे हिंदी सिनेमे येऊन गेले ना, त्यातलं एक जुनं गाणं सगळ्यांना आठवतच असेल.
0: तेच गाणं कार्यक्रमात आपल्या भागातलं दुसरं गाणं आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहोत. श्रोतो, मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला पहिला वेळा हिंदी चित्रपट कोणता? तर श्रोतो, 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते शहनाई. ह्या चित्रपट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये माउथ ऑर्गन वापरलं गेलं आहे. पहिल्या वेळेला या शहनाई चित्रपटामध्ये वापरण्यात आला होता. आता आम्ही जे तुम्हाला पुढचं गाणं ऐकणार आहोत त्याचे ओरिजिनल माउथ ऑर्गन वादक होते फिरोज दमरी. गाण्याचे बोल आहेत आजा मेरी जान संडे के संडे. कदाचित लक्षात येईल असेल ह्याच गाण्यावरनं पूर्वी दूरदर्शनवरती एक जाहिरात सुद्धा आली होती.

0: Right. All right.
1: काही मगाच्या प्रश्नामध्ये मी हलका फुलका मूड असा शब्द वापरला होता मागच्या प्रश्नामध्ये. हे जर का हलका फुलका मूड साठी माउथवर वापर होत असेल तर मग आपण जो म्युझिक थेरपी करतोय त्याच्यात या माउथ ऑर्गनचा कुठे वापर केला जातो?
2: सुरुवातीला म्युझिक थेरपीमध्ये आपण क्लायंटची हिस्ट्री घेतो, त्यांची आवडती वाद्य, त्यांचे आवडते गायक वादक यांची माहिती करून घेतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतो. बरेच आजार ना ताणतणावातून निर्माण होणारे असतात बरं का. आता हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. जर क्लायंटला माउथ ऑर्गन आवडत असेल तर तो शिकायला आम्ही जरूर प्रवृत्त करतो, कारण तो वाजवणे हे थोड्या प्रयत्नांनी जमायला लागते. तसेच यात श्वास फुंकायचे असल्यामुळे थोडासा प्राणायामासारखा परिणाम सुद्धा आपोआप मिळतो, आणि याच्यात श्वास आत ओढायचे असे पण सूर काढता येतात बरं का. म्हणजे क्लायंटला दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस होते, श्वास आत ओढणे आणि श्वास फुंकणे. याच्या आतमध्ये धातूच्या ज्या मेटॅलिक स्लाइसेस असतात ना किंवा रीड्स, त्या आधीच ट्यून केलेल्या असतात, त्यामुळे नवशिका माणूस सुद्धा एखादं गाणं हार्मोनिकावर किंवा माउथ ऑर्गनवर पटकन शिकू शकतो आणि त्याला क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळायला लागतो. शिवाय या वाद्यातल्या बऱ्याचशा गाण्यांचे अर्थ पण हलके फुलके असतात, त्याच्यात मस्ती, रोमांस, बिनधास्तपणा, आशावाद अशा अनेक गोष्टी असतात, आणि त्यामुळे म्युझिक थेरपीमध्ये आम्ही बाजाचा भरपूर वापर करतो.
1: ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली. श्रोता आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातल्या तिसऱ्या गाण्याकडे जायची. श्रोतो 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? श्रोतो 1969 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते आराधना, आणि ह्याच चित्रपटाला 1969 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत, हिरोईन म्हणजे शर्मिला टागोर एका ट्रेनमध्ये बसून प्रवास करते आणि हिरो म्हणजेच राजेश खन्ना एका जीपमध्ये बसून प्रवास करतोय, आणि प्रवासातलं गाणं तो म्हणत आहे. कदाचित लोकांनी ओळखलं पण असेल, गाण्याचे बोल आहेत, मेरी सपनों की रानी कब आएगी.

0: श्रोतो, अशीच काही महोत्सर्गन संदर्भातली माहिती आणि गाणी. उदाहरणार्थ 1958 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट मधलं असं कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये आरडी बर्मन यांनी पहिला महोत्सर्गन वाजवला होता? काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या, फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की डोर में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो. आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: नमस्कार श्रोते हो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज रेडिओ FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. तई विश्रांतीला जायच्या आधी तुम्ही माउथऑर्गनच्या संदर्भातली माहिती श्रोत्यांना दिली, त्याचा वापर कुठे केला जातो, त्याच्यानंतर त्याला अल्कफुल्क

0: का म्हटलं जातं त्याच्या संदर्भात माहिती सांगितली. आता पण ज्या श्रोत्यांना गाणं ऐकवलं मेरे सपने के रहे ते तसं पाहायला गेलं तर एकदम खूप छान रोमॅन्टिक मूड मधलं आपण ऐकवलं. तुम्ही मगाशी बिंदासपणाचं पण म्हणाल होतात की माउथऑर्गन हा बिंदासपणासाठी सुद्धा वापरला जातो, तर त्याच्याबद्दल जरा थोडस तुम्ही सांगू शकाल का?
1: हो ऋषी, खूप वेळेला आपल्याला इतरांचं मन राखता राखता खूप तारेवरची कसरत होते, ती व्यक्त करता येत नाही, पण ती आत राहिली तर घुसमट होते. अशा वेळेला बिंदास मूडची गाणी मदत करतात. जणू त्या गाण्यातली बेफिकिरी आपल्यातच आहे अशी स्पंदनं ऐकणाऱ्याच्या मनावर उमटतात आणि त्यांच्या भावना मोकळ्या होतात. आता याच गाण्यात पाहना, नायक स्वतः काही खूप सक्सेसफुल असेल असं नाही, पण स्वतःचं फेल्युअर मित्रांसोबत सांगताना तो त्या भावनेतून मोकळा होत जातो आणि स्वतःच हसतो. त्या गाण्याच्या स्वरांनी जणू परत पुढचे प्रयत्न करायला नव्यानी तयार होतो. ऐकूया हे पुढचं गाणं.
0: त्याच अनुषंगाने आपण आता पुढच्या गाण्याकडे येणार आहोत. श्रोतो, 1958 साली वर्षी झालेला हिंदी चित्रपट असं कोणतं गाणं आहे ज्या गाण्यामधून आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गन वाजवला होता? श्रोतो, 1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं सोलवा साल. आणि ह्या चित्रपटामध्ये एक गाणे आहे ते एका ट्रेनमध्ये शूट झाले आहे आणि त्या गाण्यामध्ये आपण जो माउथ ऑर्गन ऐकतो तो स्वतः आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा वाजवला. आणि माउथ ऑर्गन वाजवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आगमन केले ते ह्याच गाण्याने. कदाचित श्रोत्यांना कळले असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत हे अपना दिल तो आवाज.

श्रोता, 1975 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता? श्रोतो, 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं शोले. आणि हा चित्रपट सुरुवातीला 204 मिनिटांचा होता, म्हणजेच तब्बल 3 तास 24 मिनिटांचा होता. पण 1990 साली जेव्हा तो परत प्रदर्शित झाला त्यावेळेला तो 198 मिनिटांचा केला गेला, म्हणजेच 3 तास 18 मिनिटांचा हा चित्रपट केला गेला. हा चित्रपट मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये तब्बल 5 वर्षाहून अधिक काळ प्रदर्शित होत होता. शोले हा चित्रपट त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. जाता जाता श्रोते मला आणखी एक आठवण सांगायची, ज्या वेळेला शोले हा चित्रपट पहिल्यांदा दूरदर्शनवरती जेव्हा येणार होता त्यावेळेला रस्त्यावरची रहदारी ही पूर्णपणे कमी झाली होती, रस्ता पूर्णपणे शिक्षकाट होता. ह्या चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर त्यावेळेला आवर्जून माझे बाबा मला आठवण सांगायचे, ही मला एकदम आठवली म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर केली. चला तर मग ऐकूयात गाणं. ओळखलं पण असेल तुम्ही की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय ज्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वापरलेलं आहे, आणि ते गाणं म्हणजे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे.

0: ऋषी, सत्ते पे सत्ता मधले अतरंगी भाऊ आठवत आहेत का?
1: हो।
0: किती गोंधळ घालणारे असले तरी कसे बिंदास जगत असतात नाही ते? मग अशा बिंदास जगणाऱ्या या अतरंगी भावांच्या गाण्यात माउथ ऑर्गन तर पाहिजेच।
1: हेच गाणं हिंट दिलेलीच आहे त्यांनी। श्रोतो, 1982 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1954 साली प्रदर्शित झालेला एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता? श्रोतो, 1982 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाचे नाव होतं सत्ते पे सत्ता, आणि हा चित्रपट 7 ब्राइड्स फॉर 7 ब्रदर्स या 1954 साली प्रदर्शित झालेल्या एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता। श्रोतो, गाणं ज्याच्यामध्ये साती भावंड त्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे मनमुरातपणे बिंदास्तपणे अगदी बिंदास जगत आहे अशा टाईपचा सीन या गाण्यामध्ये दाखवला गेलेला आहे। गाण्याचे बोल आहेत, जिंदगी मिलके बितायंगे।

0: ताई आपण रोमॅन्टिक मूड मधला त्याच पद्धतीने बिंदास्तपणाचं सुद्धा गाणं आपण ऐकवलं तर दुःख विसरणं फार कठीण जातं असं म्हणतात तर त्या संदर्भातलं एखादं गाणं तुमच्याकडे आहे का की ज्याच्यामध्ये माऊस ऑर्गन वापरलेलं आहे आणि ज्यांना दुःख विसरायचे त्यांना सुद्धा खूप सोपं होऊन जाईल.
1: पूर्वी दोस्ती सिनेमा येऊन गेला आठवते, त्याच्यामध्ये दोन मित्र असतात, त्याच्यामध्ये एकाला दुःखाने अश्रू अनावर झालेले असतात, तेव्हा दुसरा मित्र येतो आणि त्याची समजूत घालतो. समजूत घालताना राही मनवा दुःख की चिंता क्यू सताती है दुःख तो अपना साथी है हे गाणं तो मित्र म्हणत असतो. मित्र सांत्वन करत असताना या मित्राचं हळूहळू सांत्वन होतं आणि तो पुन्हा आनंदी होतो. हे चित्रीकरण करता करता बरोबर त्याच क्षणी मित्र अश्रू पुसतो, खिशातून बाजा काढतो आणि समजूत घालणाऱ्या मित्रासोबत त्या संगीतात सामीलही होतो. दोस्ती सिनेमात एकूणच बाजाचा वापर भरपूर केलाय. तर ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवतोस का?
0: हो नक्कीच. चला तर मग पुढचं गाणं आपण ऐकणार दोस्ती या चित्रपटातलं. हा जो दोस्ती चित्रपट आहे तो 1964 साली प्रदर्शित झाला होता आणि ह्या चित्रपटाला 1964 सालच्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये तब्बल 6 पारितोषिके मिळाली होती. चित्रपटामध्ये अभिनेत्याचं नाव संजय खान. संजय खान यांनी ह्याच चित्रपटामधून आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीची कारकीर्द सुरू केली. दोस्ती हा चित्रपट अभिनेता संजय खान यांचा पहिला चित्रपट होता. गाण्याचे बोल आहेत, राही मनवा दुःखी चिंता क्यों सताती है दुख तो अपना साथी है.

0: श्रोतो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, कारण पुढचा कार्यक्रम लाईनअप झालेला आहे. त्यामुळे आजचा भाग इथेच संपवत आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला स्वरसंध्या या मालिकेच्या संदर्भात काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर संपर्क क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. दिलेली प्रतिक्रिया जर खूप चांगली वाटली तर तुमच्याच आवाजात आमच्या ह्या कार्यक्रमाची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला ऐकू शकणार आहोत. मोबाईल क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा सांगतो 7414999185. श्रोतो, जाता जाता असंच एक सुरेख गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय. गाणं आहे काश्मीर की कली या चित्रपटामधलं. शम्मी कपूर वरती शूट केलेलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय. या गाण्याचे गीतकार आहेत एस एच बिहारी, संगीतकार आहेत ओ पी नय्यर आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. तर आता मग आजचा भाग मी इथेच थांबवत आहे. नवीन वाद्यांसह पुन्हा आम्ही भेटायला येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: पण आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आलेलं आहे ते डॉक्टर मधुसूदन घाणेकर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचं नाव पुणेकरांना नवीन नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी की 2019 साली जर तुम्ही सुद्धा आपल्या पुण्यातलं वर्तमानपत्र फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की 2019 सालचे 365 दिवस रोज मधुसूदन घाणेकर यांचं नाव वर्तमानपत्रात असेल. ही फार मोठी अचीवमेंट आहे. अगदी वेगवेगळ्या कारणासाठी त्यांचं नाव, त्यांच्या नावावर विश्वविक्रम आहेत, 100 विक्रम त्यांच्या नावावर आहेत. तर मला वाटतं जास्त मी त्यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा, आणि हे लेखक आहेत, कवी आहेत, समीक्षक आहेत, चित्रपट कथाकार आहेत, पटकथाकार आहेत, संगीतकार आहेत, गीतकार आहेत, चांगले एकपात्री कलाकार आहेत. त्यांचा बेदुनी चकली हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमातून त्यांनी जवळपास 118 पात्र रंगमंचावर सादर केलेले, हा सुद्धा एक विक्रम आहे त्यांचा. तर डॉक्टर घाणेकर, तुमचं रेडिओ पुणे आवाजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: घाणेकर सर, आता मला सांगा, तुम्ही आता सध्या तर लॉकडाऊन चालू आहे, आपण सर्वजण घरामध्ये बंदिस्त आहोत आणि राहिलंच पाहिजे, घरी राहिल्यानंतरच ह्या रोगांना आपण हरवू शकतो. तर मला पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनात जो आहे की आपण ज्योतिर्विद्याचा आपला खूप छान अभ्यास आहे.
1: हो हो हो.
0: तर काय हा जो विषाणू आहे कोरोना, हा कधी याचं संकट कमी होईल?
1: तर नाही, आता याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती का, की आता भारताची रास ही मकर रास आहे.
0: भारताची मकर
1: मकर हा. आता शनी जरी या मकर राशीचा स्वामी जरी असला तरी काय झालं की तो प्लुटोच्या बरोबर आहे आणि त्याचं हर्षल या ग्रहाशी अशुभयोग चालू आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या म्हणजे विशेषतः प्लुटो सारखा ग्रह एका राशीमध्ये जवळ 25 वर्ष असतो, त्यामुळे तो दीर्घ परिणाम करणारा ग्रह आहे आणि तो शनीच्या सहयोगात आल्यामुळे हे असे दुष्परिणाम आपल्याला हे पाहायला मिळतात आणि त्यामुळे हा सध्याचा आता जो कोरोना प्रकार आहे तो लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही, पण तरी देखील भारतापुरता जो विचार करायचा झाला आणि विशेषतः पुण्याच्या बाबतीत, तो साधारणपणे 18 जूनच्या दरम्यान परिस्थितीचा हळूहळू कमी कमी होत जाईल. तशी आता या काही दिवसांपूर्वी म्हणजे मार्च नंतर गुढीपाडव्यानंतर फरक पडत गेलाच आहे, पण आणखीन जो फरक आहे तो लक्षात येण्यासाठी तो 18 जून नंतर पडत जाईल. मात्र एक आहे त्याच्यामध्ये की साधारणपणे गणपतीच्या दरम्यान ही सगळं प्रकरण पूर्णपणे ओसरलेलं असेल, पण तरी देखील या शनी अर्शल शनी प्लुटो याच्यामुळे आगामी जवळ 1.5 ते 2 वर्ष भारतावरती वेगवेगळ्या प्रकारची असे नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा असे आजार, अनपेक्षित आजार याला भारताला मात्र सामना करावा लागणार आहे. असं एकूण एक चित्र आता सध्याच्या डोळ्यासमोर दिसतंय.
0: मला वाटतं सर तुमचं हे वक्तव्य ऐकून आपल्या पुणेकरांनी सुटकेचा विश्वास टाकला. तुम्ही जी तारीख सांगितली 18 जून काय फार लांब नाही, महिनाभर
1: बरोबर बरोबर हा बरोबर.
0: आता म्हणून आपल्या तुमच्या विक्रमाकडे येऊयात. 100 विक्रम 225 पुस्तकं, 43 कविता संग्रह, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तुमचं असलेली उपस्थिती
1: बरोबर,
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका अवकाशातल्या ताऱ्याला तुमचं नाव दिलेलं आहे.
1: हो हो हो.
0: हे सगळं म्हणजे अगदी भन्नाट करणारी कामगिरी आहे तुमची.
1: हो हो.
0: तर काय सांगाल, हे कसं सुरुवात झाली याची जरा मला थोडं जाणून घ्यायचं आहे.
1: हा, आता अगदी थोडक्यात सांगायचं तर मी मुळचा चिंचवड जवळ ताफड गाव आहे.
0: हो
1: हा. तिथं आमचं दत्त मंदिर आहे, घर आहे, आजोबांना दृष्टांत झाला अक्कलकोट स्वामींचा, त्यामुळे त्या दृष्टांतानुसार त्यांनी तिथे देऊळ बांधलं, घर बांधलं आणि त्या मंदिराला आता 2015 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली.
0: बरं.
1: आणि त्यामुळे माझं बालपण तिथंच गेलं आणि तिथे बालपण गेल्यामुळे संबंध एक गावामध्ये म्हणजे वारकरी संप्रदाय हा सगळा आणि घरी दत्त संप्रदाय, त्यामुळे ते असल्यामुळे ते संस्कार माझ्या मनावरती घडले. म्हणजे आता याच्यामध्ये असेल किंवा वारकरी संप्रदायामुळे सर्व समाजामध्ये मिसअप होण्याची जी वृत्ती आहे ती माझी वाढीला लागली आणि माझे विचार कलेला सगळ्या बैठकी आध्यात्मिक निर्माण झाली, कारण दत्त संप्रदाय असल्यामुळे माझी जी वैचारिक बैठक तशा प्रकारची ती निर्माण झाली. नंतर गावी आमच्या घरी म्हणजे मला जे पोषक जे वातावरण म्हणजे गाणं असेल, कविता असेल, लेखन असेल, तर त्याला पोषक वातावरण मला आमच्या घरी गावी कासडेगावीच मला मिळालं. कारण पवना नदीच्या काठी आम्ही राहिला, पवित्र नृसिंह मंदिर, त्याच्याभोवती 4 पिंपळची झाडं, समोर पवना नदी वाहणारी आणि हे सगळं आणि झोकाचं मी देवाच्या कट्ट्यावर आई बरोबर आणि तिथे पिंपळाचं झाड हे खाली झुकलेलं, त्यामुळे पक्षी वगैरे असे जवळून त्यांचे आवाज ऐकू

0: आणि सकाळी जी जाग यायची ती सूर्यप्रकाशाची किरण डायरेक्ट डोळ्यावरती यायची त्यामुळे ती जाग यायची. नैसर्गिक सुद्धा वातावरण मला
1: संस्काराचा भाग आहे.
0: हा आणि घरी प्राणी पण पाळलेले होते म्हणजे गाय म्हशी शेती होती तर त्यामुळे त्यांच्याशी पण माझं कुत्रं मांजर
1: याच्यामुळे
0: आणि त्या मग त्यामुळे त्या त्यांच्याशी सुसंवाद साधणं त्यातून आवाज आपोआप आवाज काढायला लागलो मी त्यांच्याशी बोलायला लागलो. पुढे नंतर 65 मध्ये मी पुण्यात आलो रमणबाग शाळेमध्ये आलो आणि मग तिथे पहिलाच हॉस्टेल होता आणि त्यावेळेस दोस्ती नावाचा पिक्चर खूप फॉर्म मध्ये होता फुल फॉर्म तर मग त्यातली आणि मग मी भारावून गेलो अक्षरशः की समोर एवढी मुलं आणि आठ तासाला बाई मला आम्हाला म्हणाल्या की चला कोणीतरी गाणं म्हणा गोष्टी सांगा तर मी असं काय करून काय नसं आलं आणि मी मुलांच्या समोर गेलो आणि त्या दोस्तीतली दोन गाणी चाहूंग मैं तुझे सांज सवेरे आणि कोई जबर आहे ना पाय
1: झलक आम्हाला ऐकवतो
0: ना आणि ती ते गाणी म्हटल्यामुळे इतकं जबरदस्त मला टाळ्या कानावरती पडल्या की त्यामुळे तो जो मला कॉन्फिडन्स मिळाला तो जबरदस्त मला कॉन्फिडन्स मला मिळाला आणि तो अजूनही माझ्या कानामध्ये आणि ते मला ते निमित्त ठरलं की त्यामुळे मी अनेक विश्वविक्रम करू शकलो की दाद मिळाल्यामुळे
1: रमणबाग शाळा सुद्धा तुमच्या आयुष्यात महत्वाचं स्थान
0: आहे. कारण तिथे माझी करिअरला सुरुवात झाली तर आता दोस्तीतलं जे गाणं आहे माझं सगळ्यात आवडतं ते गाणं त्याची एक झलक मी तुझे सांज सवेरे फिरवी कभी अब नाम तो तेरे आज मैं दूंगा आज मैं दूंगा चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.
1: वाह वाह क्या बात है क्या बात है मस्त देखिए. आणि नंतर मग ह्या कला क्षेत्रामध्ये यावं म्हणजे तुम्ही तर मला वाटतं बीएसएनएल मध्ये नोकरी करत होता ना आपण.
0: नाही मी वीज मंडळात होतो
1: मग त्या तिथे कसं वातावरण तिथे तुम्हाला स्कोप मिळत होता का तुमची कला.
0: आता तिथे काय सांगतो ना की माझ्या जी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी असा भारावून जात होतो आणि त्याचा सगळ्याचा संमिश्र परिणाम माझा तो वेगवेगळ्या ठिकाणी तो व्हायला लागला. आता उदाहरणार्थ की नखला करणं वगैरे हे माझं शालेय जीवनापासूनच माझं ते चालू होतं. म्हणजे डोळा जेवण असेल लग्न असेल मुंजी असेल तर त्यावेळेला मी ते कोजागिरी असेल वाड्यात वगैरे ते सगळीकडे हसेने मी ते करत होतो. शाळेत सुद्धा मी कुठलं एखादं आवडतं गाणं असेल तर ते पाठ करायचं आणि ते शाळेत लगेच कधी म्हणून दाखवेन असं मला व्हायचं. पुढे मी जेव्हा वीज मंडळामध्ये गेलो तर तेव्हा काय युनियनचं काम मी करायचो आणि त्यापूर्वी काही प्रायव्हेट रंगभूमीवरती मी काम करायला लागलो होतो त्याचा अनुभव मला होता. आणि मग नंतर तिथे वीज मंडळामध्ये एक आमची एक संघटना होती ऑल इंडिया लेवलवरती काम करणारी तर त्या संघटनेचं काम करताना गेट मिटिंग वगैरे व्हायच्या तर माझा आवाज खणखणी आणि त्यामुळे मी त्या माझ्या आवाजाचा म्हणजे रंगभूमीवरचा अनुभव असल्यामुळे खणखणीत आवाजामध्ये मी ते घोषणा द्यायचो. एवढंच नाही तर युनियनची जी काही पद्य असायची ते पण मी सांगायला लागलो. नंतर मला कॅलिग्राफीची आवड होती अक्षरांची म्हणजे त्या काळात 80 दरम्यान 77-78 ला प्रकृत जोशी बघा सत्यकथा म्हणून कॅलिग्राफीचे ते प्रयोग करायचे कविता वगैरे करायची तर त्यामुळे मग युनियनचा बोर्ड मी तो लिहायला लागलो. नंतर लिखाणाची आवड असल्यामुळे आमच्या युनियनचं जे मुखपत्र होतं त्या मजदूर वार्ता म्हणून तर त्याची मला गोडी लागली. मग हळूहळू ते करता करता म्हटलं चला आपण ह्यात पण लेखन करावं म्हणून युनियनच्या बातम्या घ्यायला लागलो आणि हे करता करता माणसांचा शोध घेणं म्हणजे स्वतः लेखक असल्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच माझी कविता कसाया फुलू लागल्या आणि त्यामुळे माणूस आपल्याला कसा शोधता येईल आणि संघटन वाढायचं म्हटल्यावरती काहीतरी निमित्त पाहिजे जास्तीत जास्त कामगारांपर्यंत जाऊन पोहोचायचं तर त्यानिमित्तानं ते कसं आपल्याला साध्य करता येईल तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे बरोबर. जेव्हा आपण त्या व्यक्तीचं गुणांची पारख केली तर ती व्यक्ती खुश होते माणूस हा स्तुतिप्रिय असतो आणि या माध्यमातून मी हस्ताक्षरांचा स्वभाव कसा आपल्याला ओळखता येईल याचं मी स्वतः चिंतन मनन करायला लागलो. कारण
1: शिक्षण कसं आहे हस्ताक्षर आपण याच्यावर बोलूयात पण मला थोडासा ब्रेक घ्यायला लागेल आपण ब्रेकच्या नंतर आपण पुन्हा बोलूयात आपण
0: चालेल चालेल
1: आणि त्यावेळेला आपण बाकी तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल
0: बोलू चालेल चालेल चालेल. हा हा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन ढाळेकर. ढाळेकर सर, आपण जसे हस्ताक्षरावरून स्वभाव हा तुमच्या बद्दल हे करत होता, तर तुम्ही आता किती जणांचे हस्ताक्षर चेक केले असतील आतापर्यंत?
3: मी जवळ आता लाखो लोकांची केली, कारण मी त्यात करताना काय केलं, सगळ्यात पहिला म्हणजे मी मला सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्यावरती वारकरी संप्रदाय किंवा दत्त संप्रदायाचे संस्कार असल्यामुळे ज्यांना म्हणतील किंवा कुठल्याही व्यक्तीवर फरक करत नाही, कुठल्या जातीचे, धर्माचे, वयाचे, त्यामुळे मी काय करत गेलो की भेटेल त्या प्रत्येक व्यक्तीचं हस्ताक्षर बघायचो, सही बघायचो. आणि मुळात पहिला जो म्हणजे सकारात्मकता,
2: सकारात्मकता
3: प्रत्येक व्यक्तीवर चांगले गुण असतातच, काही ना काही चांगले गुण असतात. मग जसं मी नेहमी एक उदाहरण सांगतो की साधू संत काय करायचे किंवा ते सांगायची की तुम्ही फळं चाकताना त्यातला गर घ्या, साली डोळे टाकून घ्या. तर त्यामुळे पहिल्यापासून मी त्याला अँगल असा लावला की प्रत्येक व्यक्तीचं चांगले गुण काय असतील ते त्याला सांगायचं, आणि मग त्याला आनंद त्याला मिळतो, दिलासा मिळतो, कोणी आपलं कौतुक केलं, गुणगान केलं की कोणाला प्रत्येकाला हवंच असतं, आणि त्यातून मी माणसं जोडत गेलो. त्यामुळे लाखो लोकांची मी हस्ताक्षर

0: पहिली. मी आता भारतासह 17 देशांमध्ये माझे हे सही आणि स्वभाव वगैरे कार्यक्रम ते झाले असू देत, अनोळखी असू देत. त्यामुळे जो अगणित लाखांहून अधिक लोकांच्या संपर्कामध्ये मी गेलेलो आहे आणि त्याला वेळ पण लागत नाही. बरं मी चांगलं सांगतो म्हटलं की लोकांकडनं प्रतिसाद मला चांगला मिळत गेला. मी कोणाची बस
1: मला एक आठवतं तुमचा 100वा विश्वविक्रम जो होता त्याच्या अंधशाळेमध्ये तुम्ही तिथल्या मुलांसमोर केला तर तो हृदयस्पर्शी अनुभव आहे तो जरा सांगतो.
0: तर तो काय माहिती का की याच्यामध्ये एक सगळ्यात म्हणजे हे प्रवाशा विरुद्धामध्ये लिहिण्या जी व्यक्ती लिहिते त्याच्या सहीवर किंवा हस्ताक्षरांनं सांगणं हे तर सोपं आहे. परंतु आता जे दृष्टीने म्हटल्यावरती त्यांना एक तर म्हणजे दिसणार नाही, ते अंदाज घेत लिहिणार बरोबर नाही आणि ते मला चॅलेंज होतं म्हणजे पूर्णपणे. पण एक सूत्र मी स्वतः चिंतन मनातून मला स्वतःला सूत्र मला सापडलं की तुमचं जे अक्षर तयार होतं ते रेगेतून तयार होतं.
1: बरोबर
0: उच्चारण भाताची भाषा. मग तुमची रेख कशी आहे म्हणजे गडद चिकट उवी आडवी वगैरे फरटा ती एकदा रेख कळी की मग तुम्ही ज्याला लिहितात मी त्याला जरी रेख मारत सांगितली तरी त्याच्या रेखेवरून स्वभाव सांगता येतो. तिथे मी जवळ 150-200 मुलांच्या नावं त्यांना नुसत्या रेहा मला सांगितल्या. त्यांना काही म्हणजे नाव वगैरे असं लिहिता येतो सुद्धा असं नाही आता अपवादात मग सोडलं तर मग त्यांच्या नुसत्या रेघांच्या पद्धतीवरनं मी त्यांचे स्वभाव सांगितले आणि त्या मुलांना इतके सहीसही पटले. आणि आज हे मात्र आहे त्याच्यामध्ये स्वतःमुळे या अभिनयाच्या क्षेत्रातले असल्यामुळे त्या मुलांच्या भूमिकेमध्ये गेलो. काय सांगितलं म्हणजे मुलांना आनंद वाटेल. मी तर उदाहरणार्थ एखाद्याला सांगितलं अक्षर रेगेवरनं की तुला मोठमोठे प्राणी आवडतात किंवा एखाद्याला जो छोटी छोटी बारकी बारकी मांजराची पिंजरं वगैरे अशी आवडतात तर ते रेघ्यांच्या पद्धतीवरून त्यांच्या विश्वामध्ये शिरून मी ते सांगितलं त्यामुळे त्या मुलांना खूप आनंद मिळाला.
1: आणि त्या 100वा तुमचा जो विश्वविक्रम होता या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य फुलवलं या निमित्त.
0: हो हो.
1: आता आपण तुमचे बाकी जे विक्रम आहेत त्याबद्दल एक तुमचा दोन्ही चकली नावाचा जो कार्यक्रम आहे त्यात तुम्ही जवळपास 120 जास्त पात्र तुम्ही स्टेजवर काय प्रकार आहे तो.
0: मी त्यामध्ये मग काय केलं मी की हसण्याचे प्रकार रडण्याचे प्रकार. हसण्याचे प्रकार म्हणजे कसे की वेगवेगळ्या कशा वेगवेगळ्या पद्धतीने हसतात. म्हणजे आता उदाहरणार्थ 7 मध्ये हसणारी व्यक्ती त्याचं प्रेझेंटेशन मी केलं. नंतर भोकाडपासून रडणारा मुलगा त्याचं मी प्रेझेंटेशन केलं. नंतर प्राणी पक्षी आपल्या आवाजामध्ये कसे बोलतात मग एक एक प्राणी प्रेझेंट केला, एक एक पक्षी प्रेझेंट केला. फिरिवले असतात वेगवेगळे ते फिरिवाले त्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मी त्या उभं केला. विमानाचं कॅरेक्टर उभं केलं. ते असं करत करत जवळजवळ 108 पात्र मी उभी केली आणि ते नाटक 1.5 तासामध्ये एकेका काही काही सेकंदामध्ये एक एक पात्र त्याची मी दाखवत गेलो. आणि मुलांना म्हणजे त्यांच्या विश्वास जे हवं असतात उदाहरणार्थ हसण्याचे त्याचे प्रकार
1: प्राणी आपली भाषा बोलतात आपली
0: हा प्राणी पण प्राणी प्राणी आपल्या आवाजात नावं कशी सांगतात ते मुलांना खूप कुतूहल वाटलं त्याच्यामध्ये. आणि तो रंजक कार्यक्रम झाला मी आणि त्याचे माझे प्रयोग सुद्धा म्हणजे अनेक देशांमध्ये सुद्धा माझे ते कार्यक्रम झाले. आणि त्या जास्ती असते आता जे जवळजवळ 50,000 कार्यक्रम झाले 40-25,000 कार्यक्रम मी अशा सगळ्या झोपडपट्टी वस्ती वस्त्या किंवा वंचित भाग किंवा ज्याला म्हणते दिव्यांग मुलं यांच्यासाठी मी जास्तीत जास्त कार्यक्रम विनामूल्य केले. 5-7,000 कार्यक्रम मी असे पेड केले असतील ते सुद्धा फार असे त्याला म्हणतात किंवा टॅरिफ न लावता घेऊन मी ते कार्यक्रम केलेले.
1: पण ह्या वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं मोठं काम या निमित्तानं तुमच्याकडनं झालं.
0: हो हो. म्हणजे जे निराधार असतात मुलं
1: हो
0: ज्यांना आई वडील कोण माहित नाही त्या मुलांना आणि जीव लावतात हो म्हणजे बाहेर पडणं खूप अवघड
1: चाललं खूप कठीण.
0: हा हा. मी आता मध्ये जांभळलेले कार्यक्रम केला ते थोडे स्लो लर्नर वगैरे म्हणतात ना अशा दिव्यांगच मुलं त्यांच्यासाठी कार्यक्रम केला तर काही काही छोटी मुलं माझ्याकडे मांडीवरती येऊन बसली म्हणजे इतकी ती
1: प्रेमाची भूकेली असतात
0: प्रेमाची. हा प्रेमाची भूक. हा.
1: तुमच्या 225 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण होता.
0: हो हो हो.
1: हे कुठे झालं होतं संमेलन आणि काय हे होतं सगळं.
0: 2011 मध्ये विश्व साहित्य संमेलन झालं ते मुंबई भागामध्ये झालं आणि पुस्तक म्हणजे माझं पहिलं जे त्यात एक सांगण्यासारखी विशेष गोष्ट
1: साधन.
0: हा नाही निरजदार सरांचं आता नुकतंच वाढदिवस झाला 94 वगैरे टिप्पणी लागलं. माझं 100 पुस्तकाचं प्रकाशन दमन निरजदारांच्या हस्ते आलं आणि हा पहिल्या पुस्तकाचं त्यांच्याच हस्ते आणि 100 पुस्तकाचंही त्यांच्याच हस्ते.

0: विरज सर आमच्या कॉलेजला होते, म्हणजे आम्हाला मराठी शिकवायला होते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा खूप आम्हाला मार्गदर्शन मिळालं सकारात्मक. त्यामुळे मी ते लिहित गेलो आणि पुस्तके जी मी लिहिली आहेत त्यात सगळ्याच प्रकारचं लेखन केलंय, म्हणजे कथा कविता कादंबऱ्याचे झुटकीच्या
1: बरीचशी पुस्तकं सध्या अमेझॉनवर आहेत विक्रीसाठी.
0: हो हो, हस्ताक्षरावरती लिहिली, सचिनवरती लिहिलं, कपिल देवरती लिहिलं आणि सचिन आणि कपिल देवच्या पुस्तकाचा विशेषतः मुलांकडनं इतकं छान मला प्रतिसाद मिळाला. काही मुलांनी मला सांगितलं, काका मला सचिन तेंडुलकरचा फोन नंबर द्या, कपिल देव यांचा मला फोन नंबर द्या, माझ्या त्यांच्याशी बोलायचंय. म्हटलं अरे माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीच कोणाचे. मी किती मुलं मुलांनी सुद्धा त्या पुस्तकांना दाद दिली. बाल वाङ्मय आहे, नंतर ज्योतिषशास्त्रावरती बरीच पुस्तकं आहेत, ब्रह्मज्ञान म्हणून ध्यानाच्या प्रदीपाची एक स्टेज मी डेव्हलप केली, त्याच्यावर ब्रह्मज्ञान वरती आधारित एक पुस्तक मी लिहिले ध्यान म्हणून. तर अशी वेगवेगळे विषय गुरुचरित्रावरती लिहिले, अक्कलकोट स्वामींवरती लिहिले, अशी विविधता संबंध या पुस्तकांमध्ये आहे.
1: काही महिला ज्योतिर्विद्या वर्ग तुम्ही सुरू केला?
0: बरोबर. आता त्यामध्ये तुम्हाला सांगतो की ही सुद्धा प्रेरणा मला कशी मिळाली की युनियनचं काम करत असताना एखादा कर्मचारी फोनवरती काम करताना जर दुर्दैवाने तो गेला तर त्याच्या कुटुंबियांना वारसदारांना नोकरी मिळावी, त्याच्या पत्नीला नोकरी मिळावी, तर तिथे तो एक जो भाग असा किंवा विधवा महिला किंवा महिला हा विषय किंवा महिल्यांचे पण काही प्रश्न असायचे तर ते युनियनच्या माध्यमातून सोडायचो. आणि त्यानंतर माझ्या मनात एक विषय आला की आपण महिलांसाठी काही वेगळं आपल्याला काय करता येईल का, तसा हा पण एक मी कार्यक्रम वेगळा करतोच की अशा बायका तशा बायका वर्षातून एकदा 8 मार्चच्या दरम्यान निखळ असणाऱ्या महिलांना लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड देतो. त्याच्यामध्ये कसं आहे की त्याला काही हे नसतं की तुम्ही ग्रॅज्युएटच पाहिजे कलर्स पाहिजे, फक्त नुसतं हास्य लहान मुलीपासून 7 महिन्याच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या अजूनपर्यंत. आणि हे करता करता नंतर माझ्या लक्षात ज्योतिषशास्त्रामध्ये आता काय झालं, काही महिला माझ्याकडे आल्या त्या म्हणाल्या सर आम्हाला काहीतरी करायचंय, कोणी काही करायचं म्हटल्यावरती मला नुसतं उत्साहाला उदाहरण येतं. त्यांना म्हटलं की अनेक संस्था आहेत तर तशा संस्था काढण्याऐवजी आपण महिला ज्योतिर्विधी संस्था काढू. आणि त्यामुळे काय होतं की स्पेसिफिक महिलांसाठी एक वेगळं स्वतंत्र व्यासपीठ त्यांना उपलब्ध झालं. मग आता आम्ही ज्येष्ठ महिला ज्योतिर्विधीला आम्ही हे देतो, मग काय जीवन गौरव पुरस्कार देतो, नंतर वुमन ऍस्ट्रॉलॉजर ऑफ द इयर असा अवॉर्ड देतो, नंतर ग्रंथ पुरस्कार देतो उत्कृष्ट पुस्तक लिहिणाऱ्या महिलेला. आणि याची सुद्धा परिणीत अशी छान झाली की एका महिलेने तिच्या संस्थेतर्फे मला धंदोकेश्वर करे मला पुरस्कार दिला महिलांसाठी काम करणारी व्यक्ती म्हणून. एकच म्हणजे चालू राहिलं, म्हणजे काही आपाप त्याचे ते रिझल्ट वेगळ्या स्वरूपामध्ये ते मिळत असतात. काम करत राहिलं मी सातत्यानं.
1: मग घाणेकर साहेब, परत आता वेळ आली आपल्या एक ब्रेकची. ब्रेक आपण तुमच्या नावानं एका ताराला तुमचं नाव दिलेलं आहे,
0: त्याबद्दल
1: मला ऐकायला नक्की आवडेल.
0: चालू
1: ब्रेक नंतर परत.
0: हो हो हो.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: ब्रेक नंतर सगळ्या श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्यासोबत विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन घाणेकर आहेत। घाणेकर सर, एका ताऱ्याला तुमचं नाव देण्यात आलेलं आहे, हे काय प्रकार आहे, हा कसं घडलं आहे सर?
2: आता काय झालं, 2016 मध्ये हा कार्यक्रम झाला आणि जवळजवळ 18 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी तो निर्णय घेतला की रेग्युलस म्हणून तारा आहे। रेग्युलस तारा म्हणजे हा तारा कुठला तर माझी सिंहवर असेल आणि माझं नक्षत्र मघा नक्षत्र आहे आणि मघा नक्षत्राच्या जवळ हा तेजस्वी तारा असतो, रेग्युलस तारा। आणि त्यांनी या ताऱ्याला नाव द्यायचं कारण असं, म्हणजे ज्यांनी हे नाव ठरवलं त्या सगळ्या संस्थांच्या मंडळींनी, तर त्यांनी मला त्याच्या पाठीमची भूमिका सांगितली की हा तारा तेजस्वी कसा, तर सांगायला अतिशय आनंद होतो की माझं हे कार्य जसं डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचं कार्य कसं तेजस्वी आहे त्याप्रमाणे हा तारा तेजस्वी आहे। मी त्या कार्यक्रमात असं जाहीरपणे म्हटलं सुद्धा की राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणून त्याला अवॉर्ड मला मिळाला आणि त्या ताऱ्याला मधुसूदन घाणेकर नावाचा अवॉर्ड मिळाला असं ते। आणि यामध्ये आणखी एक महत्वाचं की स्वतः मी आपण मी मराठी माझी मराठी आपण वगैरे म्हणतो तर तसं कुसुमाग्रज यांच्या नाव एका ताऱ्याला दिले गेले, कवी कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। आणि मला विशेष आनंद वाटला की आतापर्यंत दोनच कवी म्हणजे कुसुमाग्रज आणि त्यानंतर मी आमची नावं ही ताऱ्याला दिली गेली, तेव्हा मला खूप असं अतिशय आनंद वाटला की अरे याच्यामध्ये सगळ्यात जी दखल घेतली गेली ना त्याचा ताऱ्याला खूप आनंद, त्यापासून ती भावना पाय म्हणजे कधी चुकून जमिनीवर सुटले
1: नाही। बरोबर। पुण्यात तुमचे कायम कार्यक्रम चालू असतात तुमचे?
2: हो हो।
1: पुण्यात

0: तर तुमच्या बाकी बऱ्याच सामाजिक संस्थांसोबत देखील काम करतात, तर त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला.
1: हा, सामाजिक संस्थांमध्ये मी कसं आता उदाहरणार्थ हास्य माझा आवडता विषय, तर किंवा आता मध्ये मी एक नवीन एक उपक्रम तो सुरू केला की गोड बोलणाऱ्या मुलांना मिठी मिठी पोपट असा पुरस्कार देतो. मग भले ते प्रगती पुस्तकाच्या आकाराचं सर्टिफिकेट छोटं आहे लहान आहे, परंतु त्या पाठीमागची भूमिका अशी की अशा मुलांना म्हणजे मी एखाद्या शाळेत जातो एखाद्या सोसायटीत जातो त्यांना सांगतो की तुम्हीच निवडा, मुलं निवडा गोड बोलणारी, त्यांना मी सर्टिफिकेट देईन आणि पुन्हा त्याबरोबर मी दोन मिनिट सगळे कार्यक्रम पण करतो. त्या पाठीमागची भूमिका काय? आता काही जण टीकाकार करणारे काय म्हणतात की काय घाणे करतो सगळ्यांना खिरापती सारखे पुरस्कार देतो, म्हणजे तसं नाही, त्या पाठीची भूमिका लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्या मुलांना दिल्यानंतर मग कसं की ते घरी घेऊन जाणार सर्टिफिकेट आणि तो मुलगा समजा चुकून पुढे कधी कोणाशी भांडायला लागला मारामार करायला लागला तर त्याची आई लगेच त्याला सांगेन अरे मुलगीट बोलत जा गोड बोलत जा, तुला काकांनी तुला पुरस्कार सर्टिफिकेट दिले ना, म्हणजे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहू शकतो किंवा पुढे ती व्यक्ती तो मुलगा नंतर पुढे मोठा झाल्यावरती समजा कोणाशी वादविवाद झाले आणि मग त्यांनी सहज घरामध्ये लक्ष केलं की अरे आपल्याला असंच सर्टिफिकेट मिळालं होतं, मग आपण दुसऱ्यांनी वाईट बोलताना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. ही त्या पाठीमागची भूमिका. की आता एक नेहमी सांगतो की मला जो 150 अधिक इंटरनॅशनल अवॉर्ड मला मिळाले, परंतु 5000 अधिक व्यक्तींना लाख इंटरनॅशनल अवॉर्ड दिले देशी विदेशी, आणि ते काय करतात पाठीमागची भूमिका नाही अशीच आहे की हास्य काय आहे तर सकारात्मकता आहे. आणि मग कसं आहे की आता बाहेर एरवी कसं असतं की पुरस्कार कोण कोणाला मिळतात की विशेष कलेमध्ये प्रावीण्य असेल तर, पण सर्वसामान्य माणसाला पुरस्कार कोण देणार? आणि सर्वसामान्य हाऊस वाईफ आहे, एखादा केळीवाला भजी नंतर भजी चढणारा माणूस असेल किंवा वडापाव विकणार असेल, कोण गजरेवाला असेल, पाळणे फिरतात की मुलांसाठी खेळणारे तर ते असतील, मग या मंडळीनं कोण देणार पुरस्कार? निखळ असणारी व्यक्ती मला दिसली, मग ती कोणी असू दे, देशातली असू दे विदेशातली असू दे, त्यांना ऑन द स्पॉट लाख इंटरनॅशनल अवॉर्ड हा त्यांना देतो. मी त्यापाठी की तुमच्यातली सकारात्मकता, समजा आयुष्यात त्याच्या घरी समजा प्रसंग आला काही वाईट प्रसंग आला त्याचं मनोवृद्ध काही घडलं आणि त्याचं त्या सर्टिफिकेट कडे लक्ष गेलं की अरे आपल्याला हसण्यासाठी पुरस्कार मिळालाय आपण काय हसतमुख राहावं, या पाठीमागचा विचार फार महत्वाचा आहे याच्या. आणि म्हणून ते आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी पुरस्कार देत असताना मी त्यांना सगळ्यांना सांगत असतो. आणि हे कार्यक्रम केवळ म्हणजे मध्यमवर्गीय भागात किंवा व्हाईट कॉलरच्या व्यक्तींसाठी नाही, तुम्ही स्वतः झोपडपट्टी भागामध्ये जातो, दिव्यांगांच्या शाळांमध्ये जातो, संस्थांमध्ये जातो आणि पूर्णपणे निरपेक्षपणे इतर कुठल्याही प्रकारचा मी स्पॉन्सरशिप कोणाकडनं घेत नाही. जो काही जो काही खर्च येत असेल तो सगळा बाय माय ओन कॉस्ट. आणि एखाद्या गावी समजा मला कोणी एखाद्या परगावी मला कोणी बोलवलं तर मी तिथं सुद्धा स्वस्व खर्चून जातो आणि तिथं तो मी कार्यक्रम करतो आणि त्यांना हे पुरस्कार देतो. एक समाजाचा आपण
2: संस्कार कुठेतरी तुमच्या आईचे ताई तुमचं आईचं अधिष्ठान आहे तुमचं ताई घाणेकर शताब्दी
1: बरोबर त्या माध्यमातून सुद्धा मी आता दरवर्षी माझी आई आईचा जन्म 11 जानेवारी 1911 म्हणजे खांडेकरांचं पण मला वाटतं तेव्हाच होती. तर आई माझी 98 गेली ते दत्तपुस्तक होती आणि मग म्हटलं मी मातृभक्त पहिल्यापासून तर ती गेल्यानंतर म्हटलं तिची स्मृती राहावी याच्याकरता समाजामध्ये जी गुणी मंडळी आहेत लहान मुलांचा वयस्कर प्रौढांपर्यंत तर त्यातले जे काही गुणी मंडळी आहेत समाजासाठी काहीतरी करतात तर त्यांना मी तो राष्ट्रगौरव पुरस्कार देतो. आणि हा पुरस्कार देताना सुद्धा काही जण मला म्हणाले अरे काय तू एवढं काय मोठं नाव दिलं राष्ट्रगौरव, म्हणजे अरे हे आईचेच संस्कार आहेत, आई आपल्याला काय करते आपल्याला लहानपणी काही कळत नसतं तरी सुद्धा ती आपल्याला रामा म्हणते कृष्णा म्हणते, बरोबर की नाही? मग आपण नावामध्ये कशाला दरीदरी राहायचं, बरोबर की नाव द्यायचं बंद द्या ना, शिक्षण म्हणत असेल नावामध्ये काय, नावामध्ये खरोखरच काय आहे? आपण जर आई आपल्याला रामा म्हणायची कृष्णा म्हणायची बरोबर की नाही, एखाद्या मुलीला झाशीची राणी तिची आई म्हणत असेल, तर मग आपण जर असा दंडित नावाने जर पुरस्कार दिला तर त्याला काय हरकत आहे त्याच्यामध्ये कंडिशन कशाची, बरोबर की नाही? तर राष्ट्रगौरव पुरस्कार असा त्याला आता जवळ 22-23 वर्ष झाली कार्यक्रम दरवर्षी तो करतोय आणि त्यात जवळ 500 अधिक मंडळींना मी ते पुरस्कार आतापर्यंत ते
2: घाणेकर सर खरं तुमच्याशी गप्पा खूप मारा तर आपण आता आजच्या भागाच्या समाप्तीपर्यंत आलेलो आहोत आणि उद्या पण आपण भेटणार आहोत तर भेटण्यापूर्वी मला फक्त तुमच्याकडनं एका गाण्याची फरमाईश करायची जे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आधी शिळेवर म्हणता आणि नंतर ते गाऊन दाखवता त्या चलो जो आजच्या काळामध्ये खूप महत्वाचा विषय आहे तो आता दाखवूया आम्हाला
1: बरोबर
2: आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपूया आणि उद्याला भेटूयात परत आपण
1: दाखवू सर.

0: person who I have to live with 24/7, I need to be comfortable with that person. I have to live with myself. दूसरे तो अपना संभाल लेंगे. So we need to say.
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बांटो.
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आणि श्रोते हो, 2-3 शो जे आहेत ते आपण घेतलेले नव्हते आणि त्याचं कारण असं होतं की मी थोडस बाहेरगावी होतो, टूरला होतो, आणि त्यामुळं मला तुम्हाला भेटायला आलं नाही. शो मी सुद्धा खूप मिस केले. आणि याचाच संदर्भ घेऊन आपण आज जे आहे जो विषय दिलेला होता, तर तो विषय होता संदर्भ. तर संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या चारोळी आलेल्या आहेत, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. आपण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्तीच्या रचना या शो मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. आणि शोची वेळ जर संपली तर उर्वरित रचना ज्या आहेत त्या आपण पुढच्या रविवारी घेऊया. तर चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि श्रोते हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर अप्रतिम अशा कविता व चारोळ्या घेऊन. आणि आजचा आपला विषय संदर्भ असा होता. आणि संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कुणालाच मोल नाही. मी शेवटी असं लिहिलंय की वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, निक्षणातला आनंद निष्ठून जाई, निक्षणातला आनंद निष्ठून जाई. तर ही माझी एक रचना होती. आणि नेहमी असंच होतं नाही का की खूप सारं करता करता काही ना काही सुटतं आणि केलेलं विसरून जाऊन सुटलेल्या गोष्टींची चर्चा होते, सुटलेल्या गोष्टींवर बोललं जातं, सुटलेल्या गोष्टींवरून आरोप केले जातात. जे केलं ते विसरून जातात आणि जे राहिलं त्यावर बोलतात. म्हणूनच मी लिहिलेलं होतं की करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात. कितीतरी आयुष्याची पानं भरलेली असतात, असंख्याच्या सुखद क्षणांनी भरलेली असतात, परंतु ती पानं तेव्हा हसतात जेव्हा वही रुसते. इतके सुंदर क्षण त्या वहीवर असताना त्या वहीनं रुसावं म्हणून मी लिहिलेलं होतं. आणि जेव्हा प्रत्येक जण आपल्या परीनं कयास लावत असतो, तर आपण संदर्भ देणं, अर्थ समजावणं, खुलासे देणं या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निरर्थक असतात. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही विचार करू, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही बोलू, त्यावेळी ते त्याच व्यक्तीला बोला ज्याची समजून घेण्याची क्षमता आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्याबद्दल एखादं मत बनवलेलं असेल, एखाद्या परिस्थितीवर तो व्यक्ती स्वतः जज होऊन त्याने निर्णय एकदा फायनल केलेला असेल, तर आपण कितीही आर्ग्युमेंट करणं हे गैर असतं, ते व्यर्थ असतं, नाही का. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं होतं दुसऱ्या की माणुसकीला मी धर्म मानतो कार्याला माझ्या कर्म मानतो, माणुसकीला मी धर्म मानतो कार्याला माझ्या कर्म मानतो, वृथा आहे धावपळ जगण्याची, वृथा आहे धावपळ जगण्याची. आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो, आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो. आणि जसं

आपल्या एफएमचं सुद्धा टॅग लाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा, आणि जोपर्यंत आपण स्वतः आनंदी राहत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही। दुःखाचे लाख प्रसंग येतात, दुःख देणारे लाखो येतात, आनंद देणारे किती असतात। आनंद आपल्याला कधी मिळणार, आपण तो कसा मिळवणार आणि तो कुठून प्राप्त करणार, या सर्व गोष्टीचं उत्तर एक आहे, ते म्हणजे आपण स्वतः आनंदाची निर्मिती केली पाहिजे। सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक व्यक्तींना दुर्लक्ष केलं पाहिजे, नाही का। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की आयुष्य एकदाच येते तिला जगून घ्यावे आनंदाने, आयुष्य एकदाच येते तिला जगून घ्यावे आनंदाने, संदर्भ असो कोणत्याही हलाकीचा, संदर्भ असो कोणत्याही हलाकीचा, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने। आणि अगदी खरं आहे की जसं की मी आत्ताच म्हटलं की आयुष्य हे एकदाच आहे, ते आनंदात जगलं पाहिजे, आणि परिस्थिती कितीही विपरीत असो, परिस्थिती कितीही हलाखीची असो, तर आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरलं पाहिजे। आणि आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरल्यानंतर निश्चितपणे परिस्थिती जी आहे ती बदलू शकते, नाही का। आणि परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूप गरजेचं असतं, आणि याच सकारात्मकतेला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून। सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलंय की प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला। वाह वाह, अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की प्रत्येक शब्दा पाठीमागे संदर्भ आहे, आणि मनाचं ओलं पान अशी उपमा देऊन त्यावर तो आठवणींनी कोरलेला आहे, असं अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून। प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय की शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, भावनांची होते गुंतवणूक। वा, भावनांची होते गुंतवणूक, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ। आणि खरंय की जेव्हा शब्दांचा संदर्भ लागतो तेव्हा कवितेला अर्थ येतो, आणि भावनांची गुंतवणूक केल्यानंतरच या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात। कवी मन जे असलं पाहिजे, कवी मन जे व्यक्त होणार असतं, खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या आपण एका सुंदर अशा चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेळ, संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेळ, फक्त नावच तुझं घेता, फक्त नावच तुझं घेता, कळत नाही कसा जातो वेळ, कळत नाही कसा जातो वेळ। वा वा, तर त्याचा संदर्भ आणि जीवाची होणारी घालमेळ, ओठांवर नाव जरी आलं तरी त्या आठवणीमध्ये मन रमतं, त्या आठवणीमध्ये मन भूतकाळामध्ये जातं, नाही का। आणि खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते की तुझा संदर्भ तुझा आला की जीवाची घालमेल होते, आणि तुझं नाव नुसतं घेतलं तरी वेळ कसा जातो हे कळत नाही। खूप सुंदर असे भाव। आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून। स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय विचार या शीर्षकाखाली संदर्भ विषयाच्या अनुषंगानं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ, कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ, लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ। आणि खरंय ना की माणसाच्या आयुष्यामध्ये

खूप सारे विचार असतात जे मनाच्या गाभाऱ्यामध्ये दडलेले असतात. कधी ते व्यक्त होतात, कधी ते दिसतात, तर कधी ते दिसत नाही. ते अदृश्य असतात आणि आपण जेव्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचा संदर्भ सुद्धा लागत नाही. कधी कधी काही विचार हे विनाकारण आलेले असतात, जे भविष्यकाळात घडलेल्या गोष्टी अशा घडतील तशा घडतील या अनुषंगानेचे ते विचार असतात. ऍक्च्युअली मध्ये त्याला काही संदर्भ नसतो, ती फॅक्ट नसते किंवा ती गोष्ट घडेलच असं सुद्धा नसतं, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की नको संदर्भ जुन्या आठवांचा. वाह, नको संदर्भ जुन्या आठवांचा हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. नको संदर्भ जुन्या आठवांचा हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे, गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे, वसा घे वर्तमानात जगायचा, वसा घे वर्तमानात जगायचा. क्या बात आहे. आणि खरं आहे की जुन्या आठवांचा संदर्भ घेतला तर फक्त आणि फक्त दुःख असतील, भलेही काही सुखद आठवणी. परंतु ज्यावेळी आपण भूतकाळामध्ये रमतो तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना आपल्या डोळ्यासमोर तरळतात. त्यामुळे जर आनंदी जगायचं असेल तर वर्तमानात जगलं पाहिजे, प्रत्येक क्षण जगला पाहिजे. असा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलंय. सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून की लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे, लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे, सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे, सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे. आणि खरंय की या महान अशा गायिकांचा संदर्भ प्रत्येक सप्तसुरांच्या मैफिलीमध्ये येणार, प्रत्येक मैफिल ही त्यांच्या संदर्भाविना सुनी सुनी भासणार आणि प्रत्येक जण निश्चितपणे त्यांची आठवण काढेल. एवढे अवीट गोडीचा असा या तीनही गायिकांचा आवाज होता ज्यांनी श्रोत्यांच्या रसिकांच्या मनावर कितीतरी वर्षे अधिराज्य गाजवलं. त्यांच्याबद्दलचे भाव अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये निसर्ग कवी या नावाने सर लिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिले. निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून, पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. आणि खरंय की कुणी कुणाचा हेवा न करता आपण कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि वृक्ष लागवडीच्या सुंदर सकारात्मक संदेशाचा संदर्भ देणारी सरांची ही अप्रतिम सुंदर चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये अश्विनी कोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी कोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला, प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला, मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला, मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला. वाह, तर एक संदर्भ आणि त्या संदर्भावरून जपलेला अस्तित्व, अप्रतिम सुंदर गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले. सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर, कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर, कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात, मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात. नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर, नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर. वाह, आणि खरंय की नात्यांच्या

प्रत्येक वळणावर जर संदर्भ नाही जपले तर नाती ही तुटतात, क्लेश होतो. त्यामुळं प्रत्येक संदर्भाला, नात्याच्या प्रत्येक वळणावर जपलं पाहिजे असं शब्दांकन असलेली सरांची ही अप्रतिमाशी रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमांगी देशपांडे मॅडम यांनी चिंचभवन नागपूर येथून लिहिले. सौ हेमांगी देशपांडे मॅडम लिहित आहे चिंचभवन नागपूर येथून. पाहते तुला मी तू, पाहते तुला मी तू रोज नवीन वाटतो, पाहते तुला मी तू रोज नवीन वाटतो, तुझा शब्द हावभाव रोज नव्याने भावतो, तुझा शब्द हावभाव रोज नव्याने भावतो. तर उत्कट प्रेमाची परिभाषा शब्दबद्ध करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की तुला जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा तू नवा भासला, तू नवा वाटला. आणि हे प्रेम असतं, ही एक दृष्टी असते, ही एक नजर असते, जी प्रेमाची नजर आपण सकारात्मकतेनं एखाद्या व्यक्तीमधले सकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी पाहिल्या, आपण त्याचं प्रेम, त्याचा त्याग, त्याचं कर्तव्य या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला समोरची व्यक्ती ही प्रत्येक वेळी नवी वाटते आणि नवीन रूपामध्ये ती भावते. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हाखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा.

0: हर त्योहार है। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। श्रोते हो तो अमुक गोष्ट के लिए नहीं, तो अमुक गोष्ट के लिए नहीं, हे असं का झालं ते तसं का झालं, असे आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे प्रश्न एकमेकांना विचारत असतो आणि ती गोष्ट त्या व्यक्तीने मुद्दामच केली नाही असा आपण मनाशी ग्रह करून भांडणतंटा आणि वाद करतो। आपण जी गोष्ट बोलतो ती बोलण्याची आणि विचारण्याची पद्धत ही खूप वेगळी असते। त्यामध्ये प्रश्न नसतो तर त्यामध्ये असतो तो आरोप की तू अमुक गोष्ट केली नाही, मुद्दाम केली नाही। समोरच्याला खुलासा देण्याची संधी सुद्धा दिली जात नाही आणि त्यामुळं मन दुखावतं, नाती विस्कटतात, संसार जो आहे तो पसरून जातो, नाही का? कारण त्याला संदर्भ असा कोणता नसतो। जी गोष्ट आपण पाहिली, जी गोष्ट घडली हे आपल्याला माहीत असतं,

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम यू वर्ड भी यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: पण त्याचं कारण काय, याचा खुलासा तरी किमान आपण कधी मागतो का? आपण खुलासाच न मागता आपण आरोपांच्या ज्या फैऱ्या असतात त्या आपण झाडत असतो। खूप वेळा यामुळे नात्यामध्ये क्लेश होतात, नाही का? मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की क्लेश करून काही फायदा नसतो, जीवनाचा आनंद घ्यावा लागतो, क्षणांचा आनंद घ्यावा लागतो, समजून घ्यावं लागतं। माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय, की क्षणांचे तर असते ना आपले आयुष्य, जगण्याची धडपड नी दुःखादृश्य, जया लाभले जितुके घ्यावी भरून ओंजळ, संदर्भ एवढाच की, मन असावे सदा निर्मळ, तुमचे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट बोलण्याचे भाव काय आहेत, तुम्हाला त्या व्यक्तीची चूक सांगायची आहे का त्या व्यक्तीवर आरोप करायचा आहे, यावर त्या शब्दांचं महत्व ठरतं। आरोपामध्ये कटुता असते आणि चूक सांगण्यामध्ये जे आहे ते त्या व्यक्तीबद्दल सद्भावना असते, त्यामुळे कोणत्याही गोष्टीला आधी घडलेल्या प्रसंगाचा खुलासा घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं हे गरजेचं असतं। कुठल्याही कशाचंही संदर्भ घेऊन आपण जे आहे ते वादविवाद करतो, नाही का? माझ्या एका दोन ओळीमध्ये मी लिहिलंय की वृथा करतो केवढी चिंता मी, जग

याचे संदर्भ अजाणता मी, वृथा करतो केवढी चिंता मी, जगण्याचे संदर्भ अजाणता मी. जगण्याचे संदर्भ काय आहे? जगण्याचा संदर्भ असा आहे की आपण स्वतःशी संवाद केला पाहिजे. जगण्याचा संदर्भ असा आहे की आपण आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी, स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. आपण स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे. आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. आपण आपलं प्रत्येक ठिकाणी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आनंद पसरला पाहिजे, आपल्या शब्दांना सुगंध असला पाहिजे. आणि आपले शब्द जेव्हा सुगंधी असतील तेव्हा तो परिसर, ते वातावरण सुद्धा आनंदी होऊन जाईल. समोरचा व्यक्ती कितीही वाईट असला तर आपण चांगला असू, आणि आपण असलो तर समोरचा व्यक्ती आपल्याशी वाईट वागताना 10 वेळा विचार करेल. आपण म्हणतो खूप वेळा की एखादा व्यक्ती असाच आहे, तसाच आहे. इतरांचे दोष काढताना आपण आपल्यातले गुणदोष कधी पाहत नाही, त्याचा संदर्भ कधी देत नाही. जे मी म्हणतो, जे मी म्हणते तेच खरं, तेच सत्य. आणि जो समोरचा बोलतोय ते कायम असत्य. त्याच्या बोलण्याला संदर्भ नाही. आपण बोलतो त्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला संदर्भ आहे. आणि याच गोष्टीमुळं जे आहे ते आपण दुःखी होतो. आपल्याला कळत नाही की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतो. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्रसंग, आपण त्याला नकारात्मकतेनं घेतो, त्यामुळं आपल्या पदरी जे आहे ते दुःख आणि उपेक्षा येतात. कारण किरकिर आणि कटकट करणारा व्यक्ती कुणालाच हवा हवा असा वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मला आनंद मिळाला पाहिजे, आणि तो आनंद जो आहे तो इतरांकडून मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येकाने जर का आपण इतरांना कमी त्रास द्यायचा, इतरांना कमी कटू बोलायचं असं ठरवलं तर आपोआपच दोन्ही साईडनी त्या गोष्टी घडतील. आणि ज्या गोष्टीवर वाद होण्याची शक्यता असते त्या सुद्धा गोष्टी सहजपणे पार पडून जातील. त्यातून एक सुखद अशी पायवाट निघून जाईल. आणि कळणारही नाही की हा प्रसंग एवढा मोठा होता, कळणारही नाही की हे संकट एवढं मोठं होतं. कारण खूप वेळा प्रारब्ध परीक्षा घेतात. त्या अनुषंगानं माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून. प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून. जीवन हे वाळूच्या कणासारखे. प्रारब्ध घेत आहे परीक्षा, जगण्याचे गेले संदर्भ बदलून. जीवन हे वाळूच्या कणासारखे. बघता बघता जात आहे निष्ठून, बघता बघता जात आहे निष्ठून. आणि जेव्हा संकट काळ येतो तेव्हा आपण जास्त कसतो. ऍक्च्युअली मध्ये खरं वास्तविकरित्या तेव्हा आपण जास्ती स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण प्रारब्ध जेव्हा जेव्हा परीक्षा घेतं तेव्हा जगण्याचे संदर्भ बदलून जातात. आपण स्वतःला विसरतो, आपल्यातल्या क्षमता विसरतो, आपण कोण आहोत हेच विसरून जातो. आणि आपण अशा गोष्टींच्या पाठीमागे धावतो की जे कधीच आपलं नसतं, ज्यातून साध्यच काही होत नसतं. आणि ज्या गोष्टीसाठी आपण कितीही काहीही केलं तरी त्यातून आपल्या ओंजळीमध्ये काहीच येणार नाही. यापेक्षा आपण स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या क्षमतेनं, स्वतःच्या विचाराने आणि आत्मविश्वासाने जर परिस्थितीला सामोरे गेलो तर जी प्रारब्धाने घेतलेली परीक्षा आहे त्यामध्ये आपण पास होऊ. कारण या सर्वांमध्ये आयुष्य हे हळूहळू निष्ठून जातं आणि आपल्याला कळतच नाही की कधी आयुष्य संपलं, कधी वय निघून गेलं. आणि मग नंतर आपण स्वतःला कोसतो की खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या. म्हणून आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे की आनंदी रहा, आनंद लुटा. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो. क्या बात आहे, आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो. जगण्याला अर्थ मैत्रीतून मिळतो.
आयुष्याचा संदर्भ नात्यात सापडतो, जगण्याला अर्थ मैत्रीतून मिळतो, प्रेमाचा ओळवा जिथे कायम राहतो तिथेच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो, प्रेमाचा ओलावा जिथे कायम राहतो तिथेच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो। आणि एक सत्य आणि वास्तव मॅडमच्या या चारोळीमध्ये आहे, प्रत्येक शब्द ना शब्द बोलका आहे की आयुष्याचा संदर्भ हा नात्यामध्ये सापडतो। आणि जगणं म्हणजे काय, हे जेव्हा आपण मित्रांसोबत मैत्रिणींसोबत जगतो तेव्हा जगण्याची खरी परिभाषा कळते। मैत्री असं ठिकाण की जिथं सारी दुःख विसरता येतात, मैत्री असं ठिकाण की जिथं मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम हे छोटे होतात, मैत्री असं ठिकाण जे विश्वासाचं असतं, जे आधाराचं असतं, त्या मैत्रीबद्दल सुद्धा मॅडमनी अप्रतिम भाव व्यक्त केलेले आहेत। आणि पुढच्या दोन ओळीमध्ये गहिरं असं शब्दांकन आहे, मॅडमनी लिहिलंय की प्रेमाचा ओलावा जिथे कायम असतो, प्रेमाचा ओलावा आपण आपल्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे, कारण जिथं प्रेमाचा ओलावा असेल तिथंच माणूस खऱ्या अर्थाने फुलतो। प्रेमाचा ओलावा फुलण्यासाठी किती आवश्यक असतो याचं सुद्धा महत्व या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या चारोळीमध्ये संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे इथून। संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय की काळ, समाज आणि संस्कृती, काळ, समाज आणि संस्कृती यांचा साहित्याशी संवाद, काळ, समाज आणि संस्कृती यांचा साहित्याशी संवाद, संदर्भाच्या या प्रवाहातून घडतो विचारांचा अनुवाद, संदर्भाच्या या प्रवाहातून घडतो विचारांचा अनुवाद। वाह, आणि खरंय की काळ, समाज आणि संस्कृती हे साहित्यामध्ये येतं, साहित्याशी त्याचा संवाद होतो, ते लेखणीद्वारे कागदावर उमटतं आणि याच संदर्भांच्या प्रवाहामधून विचारांचा अनुवाद होतो। खूप अप्रतिम रचना होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत कॉलेज रोड नाशिक येथून। अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी कॉलेज रोड नाशिक येथून लिहिलंय की चारोळीसाठी शब्द मिळाला संदर्भ, स्मरले मला शासकीय पत्राचे सादरीकरण। चारोळीसाठी शब्द मिळाला संदर्भ, स्मरले मला शासकीय पत्राचे सादरीकरण, कवितेतील ते अर्थपूर्ण स्पष्टीकरण, कवितेतील ते अर्थपूर्ण स्पष्टीकरण, व्यक्तीचे, गावाचे, नावाचे उदाहरण, व्यक्तीचे, गावाचे, नावाचे उदाहरण। वा, आणि एक सुंदर अशी आठवण मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे की शासकीय पत्राचं सादरीकरण करण्याची जी आठवण होती ती आठवण झाली जेव्हा संदर्भ हा शब्द चारोळीसाठी मिळाला, कारण त्या संदर्भाच्या अनुषंगाने चारोळी असते, आपल्या मनातले भाव असतात, कवितेमध्ये अर्थपूर्ण स्पष्टीकरणासोबत व्यक्तीचं नाव, गाव आणि उदाहरणं सुद्धा असतात। खूप सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की संदर्भ नसता शब्दांना अर्थ कुठे गवसणार, संदर्भ नसता शब्दांना अर्थ कुठे गवसणार, भावनांच्या त्या धाग्यांना संदर्भच जोडणार, भावनांच्या त्या धाग्यांना संदर्भच जोडणार, संदर्भच जोडणार। आणि खरंय की संदर्भच जर नसेल शब्दांना तर अर्थ कुठे शोधायचा, म्हणजे जे शब्द संदर्भाविना असतात त्याला अर्थ नसतात, त्याला वायफळ शब्द असे आपण म्हणतो। परंतु जेव्हा अर्थहीन आणि संदर्भांचे शब्द असतात, संदर्भ तो भावनांचा असो, संदर्भ तो प्रसंगांचा असो, संदर्भ हा आठवणींचा सुद्धा असो, आणि जर संदर्भ असेल तर भावनांच्या धाग्यांना तो संदर्भ जुळतो, जुळवतो। आणि खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता मेहता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून। सौ अस्मिता मेहता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय की समोरच्याला समजेल असे बोलले तर तुमच्या बोलण्याला अर्थ आहे, समोरच्याला समजेल असे बोलले तर तुमच्या बोलण्याला अर्थ आहे, जर संदर्भच लागत नसेल तर तुमचे बोलणेच व्यर्थ आहे, जर संदर्भच लागत नसेल तर तुमचे बोलणेच व्यर्थ आहे। आणि चारच ओळीमध्ये संदर्भ म्हणजे काय याचं सुंदर असं उदाहरण मॅडमनी दिलेलं आहे। आणि खरंय ना, बऱ्याच वेळा बरेच जण जे असतात ते एवढं वेगवेगळ्या प्रकारचं असंबद्ध असं बोलतात म्हणजे त्याला काही अर्थ नसतो,
त्यामुळं कळतच नाही की या व्यक्तीला नेमकं म्हणायचं काय. एका विषयाला 10 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात.

जे म्हणणं आहे ते स्पष्ट असावं, जे म्हणणं आहे जे बोलणं आहे ते साधं सरळ असावं, त्या शब्दांची भाषा साधी सरळ असावी जी समोरच्याला समजावी. अवचड शब्द घेऊन समोरच्यावर ते लादून समोरच्याला टेस्ट करण्याच्या नादामध्ये आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे जर समोरच्याला कळलं नाही तर त्या बोलण्यालाच अर्थ नाही, ते बोलणंच व्यर्थ आहे, नाही का. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. शब्दांना जेव्हा अर्थाची साथ लाभते, शब्दांना जेव्हा अर्थाची साथ लाभते, संदर्भामुळेच वाक्यांची शोभा वाढते. वा, संदर्भामुळेच वाक्यांची शोभा वाढते. योग्य संदर्भ असेल तर तुमचे विचार खुलतात, योग्य संदर्भ असेल तर तुमचे विचार खुलतात. ज्ञानाच्या वाटेवर नवे दरवाजे उघडतात, ज्ञानाच्या वाटेवर नवे दरवाजे उघडतात. आणि खरंय की शब्दांना अर्थाची साथ हवी आणि संदर्भामुळे वाढणारी वाक्यांची शोभा, मॅडमनी या त्यांचा अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली आहे. संदर्भ योग्य असेल तर विचार खुलून ज्ञानाच्या वाटेवरचे नवनवीन दरवाजे उघडतात. खूप सुंदर असे भाव या अप्रतिम चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की संदर्भाचे धागे जुने जपती नाती मनोमनी. संदर्भाचे धागे जुने जपती नाती मनोमनी. शब्दांमधले अर्थ नवे, शब्दांमधले अर्थ नवे उलगडती क्षणोक्षणी, उलगडती क्षणोक्षणी. वा, तर संदर्भाच्या जुन्या धाग्यांमुळे जी नाती आहेत ती मनोमनी जपली जातात. शब्दामधले अर्थ नवीन असतात जे क्षणोक्षणी उलगडतात. तर या क्षणोक्षणी उलगडणाऱ्या शब्दांमधल्या अर्थांना मॅडमनी या चारोळीच्या माध्यमातून उलगडून दाखवलेला आहे. सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या एका चारोळीमध्ये सुप्रिया राकेश लाड मॅडम लिहित आहेत बोरीवली मुंबई येथून. सुप्रिया राकेश लाड मॅडम यांनी बोरीवली मुंबई येथून लिहिलंय की विचारले मला हो की नाही उत्तर देणे शहाणपणाचे नाही. विचारले मला हो की नाही उत्तर देणे शहाणपणाचे नाही. माहित होते मला उत्तर जरी, माहित होते उत्तर मला जरी, संदर्भ वेगळे असता मुके भारी. संदर्भ वेगळे असता मुके भारी, मुके भारी. वाह, तर कुणी विचारलं हो की नाही आणि आपल्याला जर त्याच्या विचारण्यामागचा हेतू कळला तर उत्तर आपल्याला माहिती आहे, परंतु ते उत्तर न देणं हेच योग्य आहे, मूक राहणं हेच योग्य आहे. कारण समोरच्याचा हेतू जो आहे तो हेतू चांगला नाही, त्यामुळं त्याला उत्तर देण्यापेक्षा मूक राहणं योग्य आहे. असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी राहा.

0: टू बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा। या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया। घोळ या शीर्षकाखाली सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय घोळ या शीर्षकाखाली की संदर्भ चुकीचा असता गैरसमजाचा होतो घोळ। संदर्भ चुकीचा असता गैरसमजाचा होतो घोळ, धचा मा करुणी आनंदीबाईंनी इतिहासात केला एकच कल्लोळ। धचा मा करुणी आनंदीबाईंनी इतिहासात केला एकच कल्लोळ, एकच कल्लोळ। आणि खरंय की चुकीच्या संदर्भामुळे गैरसमज होतात, धचा मा होतो, धचा माचा किस्सा आपल्याला माहित आहे। तर संदर्भ हा नेहमी योग्य द्यावा, खरा द्यावा, या अनुषंगानं भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। पुढच्या रचनेमध्ये मेघा हरभुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिले। मेघा हरभुज मॅडम लिहितात सिंहगड रोड पुणे येथून, तुझ्या बोलण्याचा संदर्भ कधीच कळला नाही, तुझ्या बोलण्याचा संदर्भ कधीच कळला नाही, तुझ्या वागण्यातून कधी तो

जाणवलाच नाही, तुझ्या वागण्यातून कधी तो जाणवलाच नाही, तुझा संदर्भ कळला नाही आणि तो जाणवला सुद्धा नाही, असे अप्रतिम असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी नागपूर आर्यनगर येथून लिहिले. शोभा वेले मॅडम लिहित आहेत नागपूर आर्यनगर येथून की संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीमगाठी. संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीमगाठी. आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो जगण्यासाठी. आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो आपल्या जगण्यासाठी. श्वास होतो आपल्या जगण्यासाठी. वाह. तर आपल्या नात्यामध्ये संदर्भ असतो. संदर्भ असतोच आपल्या नात्यात म्हणूनच जुळून येती रेशीमगाठी. आणि आयुष्याचा जोडीदार मिळतोय श्वास होतो आपल्या जगण्यासाठी. आयुष्याचा जोडीदार जो आपल्या जगण्याचा श्वास आहे, असं सुंदर अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि यासोबतच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ सावित्री कैलास कांबळे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की सुखदुःखे ही ज्याची त्याची प्रवास उमगत जातो. सुखदुःखे ही ज्याची त्याची प्रवास उमगत जातो. उलगडता संदर्भ समजतो. उलगडता संदर्भ समजतो. माणूस समजत जातो. माणूस समजत जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. की सुखदुःखे प्रत्येकाला असतात आणि त्या सुखदुःखामधून आपल्याला जीवनाचा प्रवास हा उमगत जातो. एक एक संदर्भ जेव्हा उलगडतात तेव्हा माणूस खरा कसा आहे, त्याचा मुखवटा कसा आहे, त्याचं वागणं बोलणं चालणं आणि त्याचा भूतकाळ कसा आहे, तो आपल्या सोबत कशासाठी आहे हे समजत जातं. उलगडता संदर्भ समजतो. माणूस समजत जातो. खूप अप्रतिम सुंदर वास्तव असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की कधी कधी आयुष्यात लागत नाही काहीच गोष्टींचा कशाशी संदर्भ. कधी कधी आयुष्यात लागत नाही काही गोष्टींचा कशाशी संदर्भ. उगाच करत बसू नये फार विचार. उगाच करत बसू नये फार विचार. करता करविता परमेश्वर घेता त्याचे नाम. राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार. करता करविता परमेश्वर घेता त्याचे नाम. राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार. राहत नाही जीवनात कुठलीच तक्रार. आणि खरंय की आयुष्यामध्ये कधी कधी कशाचा कशाला संदर्भ लागत नाही. आपण फार विचार करत बसतो. फार विचार करू नये असं सांगणारी ही सुंदर अप्रतिम अशी चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिलंय की संदर्भाविना कोणत्याही गोष्टीला प्राप्त होत नाही अर्थ. संदर्भाविना कोणत्याही गोष्टीला प्राप्त होत नाही अर्थ. अर्थाविना जीवन पटावरील साऱ्याच सोंगट्या व्यर्थ. अर्थाविना जीवनपटावरील साऱ्याच सोंगट्या व्यर्थ. साऱ्याच सोंगट्या व्यर्थ. संदर्भ असेल तर अर्थ आहे. आणि अर्थाशिवाय जीवनपटावरच्या सोंगट्या व्यर्थ आहेत. खूप सुंदर असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: पुढच्या चार ओळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले की आकाशाने व्हावे निरभ्र पाण्याने व्हावे नितळ. वा, आकाशाने व्हावे निरभ्र पाण्याने व्हावे नितळ, संदर्भ निसर्गाचा मोठा आनंदी जगावे निर्मळ. संदर्भ निसर्गाचा मोठा आनंदी जगावे निर्मळ, आनंदी जगावे निर्मळ. वा, तर आकाशाची पाण्याची उपमा देऊन, निसर्गाचा मोठा संदर्भ देऊन निर्मळ आणि आनंदी जगावे, असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिले. प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहिते जळगाव येथून की शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ आहेस तू. शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ आहेस तू, मनीच्या भावनांच्या ग्रंथाचे सार आहेस तू. मनीच्या भावनांच्या ग्रंथाचे सार आहेस तू. वा वा, तर शब्दांच्या पलीकडला संदर्भ ग्रंथ तू आहे, आणि मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा ग्रंथ जो आहे त्याचा सुद्धा तू सार आहेस. तर खूप अप्रतिम उत्कट अशा भावना या चारोळीमध्ये होत्या श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले. आरती दिनकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून की प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो. प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो, मातीच्या कणालाही पावसाचा एक सुगंध असतो. वा, प्रत्येक सुखाला दुःखाचा एक संदर्भ असतो, मातीच्या कणालाही पावसाचा एक सुगंध असतो. उगीच नाही जोडली जात माणसे एकमेकांशी, उगीच नाही जोडली जात माणसे एकमेकांशी. प्रत्येक भेटीमागे देवाने लिहिलेला काहीतरी संदर्भ असतो, प्रत्येक भेटीमागे देवाने लिहिलेला काहीतरी संदर्भ असतो. वा, तर संदर्भाबद्दल खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं की सुखाला दुःखांचा संदर्भ असतो, आणि मातीच्या कणाला पावसाचा एक सुगंध असतो. माणसं उगत जुडली जात नाही, तर त्याच्या माग सुद्धा काही ना काही एक देवाने लिहिलेला संदर्भ असतो, असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून लिहिले. सौ कल्पना चांदमल

बंब जैन मॅडम चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहित आहेत की प्रत्येक गोष्टीचा एक संदर्भ असतो, जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो. प्रत्येक गोष्टीचा एक संदर्भ असतो, जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो. जाणून घेतले तर गैरसमज होत नसतो. फक्त ते जाणून घेता आलं पाहिजे. जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे. चारच ओळीमध्ये खूप मोठा सुंदर संदेश मॅडमनी दिलेला होता. पुढच्या चार ओळीमध्ये भावना शिंपी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. भावना शिंपी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की संदर्भ तसा जोडला तर खूप काही सांगून जातो, नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून जातो. संदर्भ तसा जोडला तर खूप काही सांगून जातो, नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून जातो. वाटेवरच्या काट्यांना जवळ करावं की फुलांना, वाटेवरच्या काट्यांना जवळ करावं की फुलांना, हे सारं काही संदर्भच नकळत शिकवून जातो. हे सारं काही संदर्भच नकळत शिकवून जातो. वाह. आणि खरंय की संदर्भ हा जोडता आला पाहिजे. संदर्भ हा नात्यांना नवी दिशा देत मनाला समजावून सांगतो. आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा संदर्भ शिकवून जातो.

संस्कृती व संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या होत्या. आणखीही खूप साऱ्या चारोळ्या ज्या आहेत त्याचं सादरीकरण बाकी आहे, परंतु आपल्याला वेळेमुळे आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो श्रोते हो, परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 12 वाजता. आणि पुढच्या रविवारी सुद्धा ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या आहेत संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने, तर त्यांच्या या शो मध्ये सादर केलेल्या सोडून उर्वरित मान्यवरांच्या ज्या रचना आहेत त्या आपण सादर करणार आहोत. आणखी सुद्धा ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या नसतील तर त्यांनी येणाऱ्या शुक्रवारपर्यंत संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने ते मान्यवर रचना पाठवू शकतात. पुढच्या रविवारी सुद्धा संदर्भ हाच शब्द आहे, परंतु ज्या मान्यवरांच्या या शो मध्ये रचना सादर झालेल्या आहेत त्यांना पुढच्या शो मध्ये भाग घेता येणार नाही. तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत. आनंदी रहा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी। विश्वास एक शक्ती आहे, बळ आहे। पण आज कोणावर विश्वास ठेवावं, कोणावर नाही हेच कळत नाही। म्हणून हा आजचा आपला विषय विश्वास। तसं आत्मविश्वासासाठी म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो। याचा अर्थही आपण पाहूयात। विश्वासात मोठी शक्ती आहे। ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो त्या गोष्टीचा आपल्यावर खूप खोलवर परिणाम होतो। खरं तर आपला विश्वास, आपली श्रद्धा देखील सध्याच्या काळात अनेक दुःखाचे कारण आहेत, हो ना मित्रांनो? जेव्हा आपण सत्यावर, पॉझिटिव्हिटी व गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण यशस्वी होतो। परंतु जर नकारात्मक गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो तर आयुष्य नक्कीच क्लेशदायक बनते। म्हणूनच तर प्रत्येक पैलू पाहताना एखाद्याने केवळ सकारात्मक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे। बरं, मग आता प्रश्न असा की कसं कळेल किंवा आपण कसं ओळखू की आपण ठेवलेला विश्वास सकारात्मक आहे की नकारात्मक? अर्थातच मित्रांनो, जर आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची भीती वाटत असेल तर आम्ही त्याच्या नकारात्मकतेवर विश्वास ठेवला असणार। उदाहरण घेऊयात। जर एखाद्याचा विश्वास म्हणतो की माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं, माझ्यासोबत नेहमीच वाईट घडतं, हा विचार किंवा या विचारावरचा आपला विश्वास खरंच त्याच्या आयुष्यात आनंद मिळवून देणारच नाही, म्हणजेच हा स्टेटमेंट नकारात्मक आहे। म्हणजेच माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं हे विचार चुकीचा विचार आहे आणि अशा व्यक्तीला आनंदाचा बऱ्याच गोष्टी आपण सांगितल्या परंतु त्याचा हा विश्वास तोडल्याशिवाय तो आनंदी होऊ शकत नाही। मित्रांनो, विश्वास आपली शक्ती आहे, त्याला कमजोर बनू देऊ नका। आपले विचार जसे असतील त्याच प्रकारच्या घटना आपल्याकडे आकर्षित होतात, हे तर आपण जाणतोच। आज सायन्सने सुद्धा हे प्रूफ केलंय आणि त्या घटनांवर वारंवार आणि जर त्या घटना वारंवार घडल्या की आपला विश्वास त्याच्यावर पक्का होऊन जातो। हे लक्षात घ्या, त्या घटना आपल्यामुळेच आपल्याकडे आकर्षित झाल्यात। या दुनियेत सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे काय? ती विश्वास। मित्रांनो नीट ऐका, मी यशस्वी होऊ शकत नाही, लोक वाईट आहेत, रागाशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही, मी हे नाही करू शकत, टेन्शन येणं साहजिक आहे, असे वाक्य। मित्रांनो, असे वाक्य जोपर्यंत, अशा वाक्यांवर आपण विश्वास ठेवू तोपर्यंत आपण जे साध्य करू इच्छितो ना त्यापासून आपण दूर राहू। म्हणून जे यश हवंय ना जीवनात, त्याच्यासाठी प्रयत्न करा, नाहीतर या गोष्टी आपले मन घट्टपणे पकडून ठेवतील आणि आपण चिंता, भीती, त्रास फक्त आणि फक्त यालाच सामोरे जाऊ। या उलट मित्रांनो, जर आपण काही सकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवू, जसे की मी सर्व काही करू शकतो, आय कॅन डू एव्हरीथिंग, माझ्यासाठी काहीही कठीण नाही, नथिंग इज इम्पॉसिबल, कितीही प्रॉब्लेम्स आले तरी टेन्शन मला स्पर्शही करू शकत नाही, परम ईश्वर माझ्यासोबत आहे, या सत्य वाक्यांवर विश्वास ठेवा, तेव्हाच आपण यशस्वी होण्याचा आश्चर्यकारक सामर्थ्याचा अनुभव घेऊ। चला तर मग इथे घेऊयात आपण छोटीशी विश्रांती आणि परत भेटूयात विश्वास वाढवण्यासाठी।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार मित्र हो, भेटत आहोत आपण छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. आपण बोलत होतो विश्वासाबद्दल. लक्षात ठेवा मित्र हो, जर आपण दुःख, त्रास, भीती, शांती इत्यादी अनुभव करत आहात आपल्या जीवनात, तर नक्कीच आपला विश्वास निगेटिव्ह

निगेटिव्ह गोष्टींमध्ये आहे. आणि जर या उलट आपण प्रेम, आनंद, शांती इत्यादी अनुभव घेत असाल तर आपला विश्वास हा सकारात्मक आहे, बरोबर दिशेला आहे. चला तर आपल्या विश्वासाला बदलू. जर तो बदलला तर जीवन आनंदी शांत होईल. उदाहरण घेऊयात. काही जण जुन्या श्रद्धा, चालीरीती, संस्कार यावर चिटकून राहतात. त्यांना ते बदलू किंवा सोडण्याची इच्छा नसते. मग त्यांना जीवनात नवीनपणा आणि आनंद अनुभवता येत नाही. समजा आपण आधी म्हणायचो, मांजरांनी रस्ता अडवला, त्यावर आपल्याला वाटायचं की हे अपशकुन आहे, का नको आपण त्याला पॉझिटिव्ह घ्यायला. असं म्हणूया की नक्कीच ह्या मांजराला माझ्यापेक्षा जास्त कुठेतरी जाण्याची घाई आहे. बदला आपले विचार. बघा, परिस्थिती विपरीत असू शकते, पण जर आपण सकारात्मक राहिलो तर हळूहळू परिस्थिती आपल्यास अनुकूल होईल. विश्वास जीवनात ऊर्जा निर्माण करते. आता पहा ना, हल्लीच एका 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी कोरोनाला लढा दिला. ते म्हणाले, मला विश्वास आहे, मला काहीही होणार नाही. हेही ग्रेटच ना मित्रांनो. बघा ना, आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्याच प्रकारे आपल्या सर्व शक्ती वाहू लागतात. जसे एकलव्याचे वर्णन महाभारतात आपण ऐकले आहे, त्याने गुरु द्रोणाने न शिकवता उत्तम धनुर्धारी असल्याचे त्याने दाखवून दिले. कारण त्याने विश्वासाने त्याची शक्ती बनवली. इतकंच नाही तर आजही भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार फळ कसे मिळतात? देवी देवतांच्या मूर्तीत शक्ती आहे का साधकाच्या विश्वासात? म्हणजे देवी देवतांबद्दलचे त्यांच्यात असलेला विश्वास यात शक्ती आहे. तुम्हीच पारखा. ज्योतिषी रत्नांची अंगठी आपल्याला देतो आणि म्हणतो, आपले काम होऊन जाईल, नक्कीच होईल. आणि काम होतात, पण कसे? कारण त्या शब्दामुळे त्यांना खात्री होते की माझे काम होऊन जाईल. मनामध्ये सारखं वाटतं होऊन जाईल आणि ती ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते. ही विश्वासाची शक्ती कार्य करायला लागते. आता विचार करा, अंगठीत शक्ती आहे की त्या व्यक्तीच्या विश्वासात? वस्तू तर माध्यम असतात, पण आपले काम तर विश्वास ह्यातून झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा करत असते. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास खूप महत्वाचा. आपण जे आहोत आणि जसे आहोत चांगले आहोत. मी सर्वसमर्थ देवाची संतान आहे हे निश्चय ठेवून कुठलेही कार्य कराल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ज्याला स्वतःवर विश्वास नाही, भरोसा नाही, तो नेहमीच विचार करतो की मी हे करू शकेल की नाही, मला हे जमेल की नाही. आणि ती नेगेटिव्ह एनर्जी अशी व्यक्ती जीवनात काहीही साध्य करू शकत नाही. म्हणून हा संशय रूपी कीडा काढून टाका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वतःवरचा थोडासा संशय छोट्याशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला हरवेल. म्हणून स्वाभिमान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व्यक्तीच प्रत्येकावर आपला प्रभाव सोडतो. हो, ह्यासाठी छोटीशी मेहनत लागेल, पण ती तुमचा निखार नक्कीच वाढवेल. इथे घेऊयात मित्रांनो एक छोटासा ब्रेक आणि भेटूयात आपण ह्या छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही ऐका हे सुंदरसं गीत.

0: आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो खुशियां बांटो.
1: मित्रहो पुनश्च स्वागत आहे एक छोट्या विश्रांतीनंतर आपल्याच कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. चला तर कंटिन्यू करू आपला विषय. आपण बोलू

नात्यामध्ये जरी पटत नसेल ना, तरी जास्त ऐका आणि कमी बोला। त्याने समज वाढते, विश्वास वाढतो। शेवटी एवढंच सांगेन, स्वतःचा सन्मान वाढवा आणि स्वतःला विश्वासाने भरून टाका। आणि हो, थोडा विश्वास वेळेवरही ठेवा। वेळ नेहमीच सत्याच्या बाजूने असते, सत्याची जीत होते। मित्रांनो, सत्य यावर विश्वास ठेवलात ना, तर आपल्यात पारखण्याची शक्ती येते। आणि आपण पारखून प्रत्येक गोष्ट केली ना की धोका मिळत नाही, उलट आपण यशस्वी होतो। विचार सकारात्मक होतात। थोडासा विश्वास जर आपण ईश्वरावरतीही ठेवला, ईश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्या भावना सुंदर होतात, अनुभूती आनंदमयी बनते। आज तर वैज्ञानिकांनीही मान्य केलेलं आहे की निगेटिव्हिटी आध्यात्मिकतेने मिटू शकतो, आणि यावर रिसर्चही झालेले आहेत। नास्तिक लोक आस्तिक लोकांपेक्षा किंवा त्याच्या तुलनेत जास्त आजारी पडतात। सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जर विश्वास देवावर असेल तर जे नशिबात लिहिलंय ना ते नक्कीच मिळेल। जर विश्वास देवावर असेल तर जे नशिबात लिहिलंय ते नक्कीच मिळेल। पण जर विश्वास स्वतःच्या स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं असेल। मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगते होमवर्क म्हणून। दररोज उठल्यावर जोरात विश्वासाने म्हणा, मैं जैसी भी हूं या मैं जैसा भी हूं, खुद के लिए बेमिसाल हूं। मैं जैसी भी हूं जैसा भी हूं, खुद के लिए बेमिसाल हूं। आणि मनातल्या मनात म्हणा, किसी को हक नहीं कि मेरी परख कर सके। आशा करते विश्वासाने राहाल आणि आत्मविश्वास तुमचा अजून प्रखर होईल। अशा शुभेच्छेने धन्यवाद।

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद मिळवा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.